ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीनी श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीनी श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया बुधवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो संत तुकाराम महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया गंगाधर महांबरे यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे अपर्णा मयेकर यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

ऐकूया गंगाधर महांबरे यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

पितृपंधरवड्यामध्ये भक्तीसुधावरून रोज गरुड पुराण प्रसारित होत आहे. मृत्यूपश्चात मृत पावलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होण्यासाठी श्री गरुड पुराण श्रवण करावं असं म्हणतात. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या अर्थात सर्वपित्री अमावस्येपर्यंत म्हणजेच 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान गरुड पुराण प्रसारित होत आहे. गरुड पुराण ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुन्हा प्रसारण रात्री 9 वाजता. या मालिकेला आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजन देण्यासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

विक्रम संवत 2082 शालिवाहन शके 1948 आज बुधवार भाद्रपद कृष्ण चतुर्थी अर्थात 30 सप्टेंबर 2026। आजचं नक्षत्र आहे भरणी नक्षत्र आणि त्यानंतर कृत्तिका नक्षत्र। आज चतुर्थी महालय आहे आणि त्यानंतर पंचमी महालय देखील आहे। ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन। महर्षी नारदांनी भक्तिसूत्रांमध्ये सांगितलेलं एक सूत्र आहे, यल्लब्ध्वा पुमान सिद्धो भवती अमृतो भवती तृप्तो भवती। याचा अर्थ, ज्या परमप्रेम रूपा अमृत रूपा भक्तीची प्राप्ती अर्थात लाभ झाला असता, परमप्रेम रूपा अमृत रूपा भक्तीची प्राप्ती अर्थात लाभ झाला असता पुरुष सिद्ध होतो, अमर होतो, तृप्त होतो। त्या परमप्रेम रूपा भक्तीचा लाभ झाला असता तो पुरुष सिद्ध होतो। इथे पुमान म्हणजे पुरुष असा शब्द वापरलाय। तो मनुष्य देहधारी जीव या अर्थाने वापरला आहे, स्त्री पुरुष या लिंगभेदाने वापरलेला नाही। कारण प्रेम लक्षणा भक्तीमध्ये पुरुष स्त्री बाल वृद्ध सर्वांचाच अधिकार आहे। म्हणून पुमान हा या सूत्रामधल्या शब्दाचा मनुष्य देहवान असाच अर्थ करणं हे योग्य आहे। पुम म्हणजे पुरुषार्थ, जो पुरुषार्थ सिद्ध करतो तो पुमान होय। धर्म अर्थ काम आणि मोक्ष असे सामान्यतः 4 पुरुषार्थ सांगितले जातात। तसंच भक्ती हाही 5वा पुरुषार्थ सर्व संतांनी शुक सनक व्यास नारद इत्यादी सर्व मुनींनी आणि भक्तिशास्त्रकारांनी मानला आहे। म्हणून परम प्रेम रूपा पंचम पुरुषार्थ रूपा अशा भक्तीचा ज्या पुरुषाला लाभ झाला आहे त्याचं हे वर्णन आहे। जगात ऐहिक पारत्रिक असे अनेक लाभाचे प्रकार आहेत, पण ते खरे लाभ नव्हेत। कारण मूळ विषयच जर मृगजळाप्रमाणे आभासिक आहेत तर त्यांचा लाभही आभासिक असाच राहणार, तो खरा नाही। विषय हे क्षयातिशय दोषाने युक्त असतात आणि केवळ अज्ञानी पुरुषांनाच तो लाभ वाटतो। भ्रातासी काम विषयावरी, म्हणून तो खरा लाभ नव्हे। उलट भक्तिप्रेम हे पुरुषार्थ स्वरूप आहे। भक्ती ही शांतीरूप आणि परमानंद स्वरूप आहे असं म्हटलंय। ऐहिक पारत्रिक विषयाच्या लाभाने या सूत्रात आणि इतर सूत्रांमध्ये सांगितलेली सिद्ध होणे, अमृत होणे, तृप्त होणे ही फळं प्राप्त होणं शक्य नाही। म्हणून भक्तिप्रेमाचा लाभ श्रेष्ठ असल्यामुळे त्याचं फळ सांगतात। ज्याला हा लाभ होतो तो पुरुष सिद्ध होतो असं या सूत्रात सांगितलंय।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोतेहो आता ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि हृदयनाथ मंगेशकर यांचा.

आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70-20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा

0: आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 30 सप्टेंबर. प्रपंचात असावी खबरदारी, मन लावावे रामावरी. सर्वांचे राखावे समाधान, पण रामाकडे लावावे मन. रामाला स्मरून वागावे जगात आपण, तेथे पश्चात्तापाला नाही कारण. म्हणून कृतीस असावा साक्षी भगवंत, हा जाणावा खरा परमार्थ. व्यवहार करावा व्यवहार ज्ञानाने, परमार्थ करावा गुरु आज्ञेने. कली अत्यंत माजला, गलबला चोहोकडून जरी झाला, चित्त ठेवावे रामावर स्थिर, कार्य घडते बरोबर. स्वस्थ बसावे एके ठिकाणी, राम आणत जावा मनी. प्रयत्नांती परमात्मा की खूण घालावी चित्ता, व्यवहारी ठेवावी दक्षता. मागेल झाले ते होऊन गेले, पुढील होणार ते होऊ द्यावे भले. त्याचा न करावा विचार, आज चित्ती स्मरावा रघुवीर. आतबट्ट्याचा नाही व्यापार, ज्याने घरी आणला रघुवीर. नुसत्या प्रयत्नाने जग सुखी होते, तर दुःखाचे वारे न भरते. म्हणून परमात्मा आणि प्रयत्न यांची घालावी सांगड, म्हणजे मनी न वाटे अवघड. जेथे वाटते हित, तेथे गुंतत असते चित्त. चित्त गुंतवावे भगवंतापाशी, देह ठेवावा व्यवहाराशी. चित्ती ठेवावी एक मात, कधी न सुटावा भगवंत. राम माझा धनी, तोच माझा रक्षिता जनी. हे आणून चित्ती विषयाची, योग्यतेने करावी संगती. देह करावा रामार्पण, मुखी घ्यावे नामस्मरण. संतांची संगती रामावर प्रीती, तोच होईल धन्य जगती. व्यवहार सांभाळून करावा परमार्थ जतन. राम ठेवावा हृदयात, जपून असावे व्यवहारात. रामाचे चिंतन नामाचे अनुसंधान. वृत्ती भगवत्परायण, साधू संतासमान. आल्या अतिथा अन्नदान, भगवंताला भिवून वागणे जाण. या विण परमार्थ नाही आन. प्रपंचात असावी खबरदारी, मन लावावे रामावरी. त्याचा राम होईल दाता, न करावी कशाचीही चिंता. करवंटीचे कारण, खोबरे राहावे सुखरूप जाण. तैसे आपले देहाचे संबंध ठेवून, चित्ती असावा रघुनंदन. परमार्थ करावा जतन, मन करून रामाला अर्पण. प्रपंची असावे सावध, कर्तव्यी असावे दक्ष. तरी न सोडावा रामाचा पक्ष. प्रयत्नांती परमेश्वर हे सज्जनांचे बोल, मनी ठसवावे खोल. पण आरंभी स्मरला राम, त्यालाच प्रयत्नांती राम. हा ठेवावा विश्वास, सुखे साधावे संसारास. कर्तव्यात भगवंताचे स्मरण, हेच समाधान मिळण्याचे साधन. प्रयत्न करावा मनापासून, फळाची अपेक्षा न ठेवून. कर्तव्यात असावे तत्पर, निस्वार्थ बुद्धी त्याचे बरोबर. जोवर देहाची आठवण, तोवर व्यवहार करणे जतन. म्हणून प्रयत्न करावा कर्तव्य जाणून. यश देणे न देणे भगवंताचे अधीन. दाता राम हे आणून चित्ती, आपण वर्तावे जगती. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: श्रोते हो, संत एकनाथ महाराजांचं भारूड ऐकूयात. पारंपरिक संगीत रचनेतलं हे भारूड गायलं आहे शाहीर साबळे आणि सहकारी यांनी.
2: सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा हा डोंगर आडवा हा डोंगर आडवा हा डोंगर.

0: గగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగగ 傻姑，那个男的打
1: महाराज महाराज काय झालं काय काय की
2: काम क्रोध विंचू चावला
1: अरे अरे
2: तम घाम अंगाशी आला
1: महाराज
2: त्याने माझा प्राण चालिला
1: अरे
2: विंचू चावला
1: महाराज
2: अरे विंचू चावला देवा रे देवा आता काय मी करू मनुष्य इंगळी अति दारुण
1: हा हा म्हणजे अति दारुण
2: दारूचा आणि इंगळीचा काही संबंध आहे दारुण म्हणजे भयंकर
1: हा भयंकर म्हणजे तो अभ्यंकर का
2: अभ्यंकरचाही संबंध नाही अभ्यंकर नव्हे भयंकर म्हणजे अतिभयंकर
1: अतिभयंकर म्हणजे
2: खूप भयंकर
1: आणि खूप भयंकर म्हणजे
2: मांडाळ भयंकर
1: आणि मांडाळ भयंकर म्हणजे
2: तुझं दात पाडल्यावर जेवढा त्रास होईल तेवढं भयंकर
1: बापरे
2: मनुष्य इंगळी अति दारुण मदनांगा मारिला तिनं
1: तिनं म्हणजे त्या खायच्या इथल्या गंगीनं
2: हे गंगीचा इथं काय संबंध
1: मग त्या रंगीनं
2: कुणाचाही संबंध आहे तिनं म्हणजे त्या इंगळीनं
1: त्या इंगळीनं महाराज इंगळी म्हणजे
2: मोठा विंचू
1: मोठा विंचू अंदाजे केवढा
2: तुझ्या एवढा मनुष्य इंगळी अति दारुण मदनांगा मारिला तिनं सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची अरे विंचू चावला
1: महाराज
2: अरे विंचू चावला महाराज देवारे देवा आता काय मी करू आता कुठं मी जाऊ अरविंदू चावल अरविंदू चावल अरविंदू चावला हो या विंचवाला उतारा
1: उतारा गंडा दोरा दुपारती आरती पंचारती वाजंत्री संत्री मंत्री
2: असला उतारा चालत नाही
1: मग एक गरम गरम पावशेर
2: काय ते
1: दूध दूध
2: असलाही उतारा चालत नाही या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा
1: तंबाखू आणि चुना खायचं माग सारा
2: हे तंबाखू चुन्याचं काय काम इथं तमोगुण म्हणजे काय तमोगुण म्हणजे गर्वानं जर छातीचा फुगा फुगला असेल तर पिन लावून थोडीशी हवा कमी करा
1: मी मारतो पिन
2: या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा सत्वगुण लावा अंगारा आणि विंचू इंगळी उतरे झरझरा अरे विंचू चावला
1: महाराज
2: अरे विंचू चावला महाराज
1: आला का
2: सत्य उतार्या येऊन अवघा सारीला तमोगुण
1: बर झालं
2: किंचित राहिले फुणफुण
1: अजून राहिले
2: शांत केली जनार्दने पुंडली कवरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय।
3: आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना संगीत आशिष केसकर आणि स्वर आनंद भाटे यांचा।

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी, प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोतेहो, संत जनाबाईंची भक्तिरचना आपण ऐकूया. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे विभावरी आपटे.

गोविंद पोवळे आणि प्रभाकर नागवेकर यांच्या स्वरात ऐकूयात संत नामदेव महाराजांचा अभंग. संगीत दत्ताराम गाडेकर.

श्रोतेहो आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर जोग यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. पितृपंधरवड्यामध्ये भक्तीसुधावरून रोज गरुड पुराण प्रसारित होत आहे. मृत्यूपश्चात मृत पावलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होण्यासाठी श्री गरुड पुराण श्रवण करावं असं म्हणतात. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या अर्थात सर्वपित्री अमावस्येपर्यंत म्हणजेच 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान गरुड पुराण प्रसारित होत आहे. गरुड पुराण ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुन्हा प्रसारण रात्री 9 वाजता. या मालिकेला आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजन देण्यासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्री स्वामी समर्थ। अक्कलकोट संस्थानात नथोबा या नावाचा एक स्वामी भक्त खजिनदाराच्या हुद्द्यावर काम करत होता। पराकाष्ठेचा स्वामी भक्त असलेला नथोबा आपल्या कर्तव्यात अतिशय चौक होता। स्वामींची सकाळ संध्याकाळ पूजा करून त्यांच्याच नामस्मरणात तो अखंड दंग असायचा। सत्वस्थ वृत्तीच्या नथोबाचा द्वेष करणारे दुष्ट लोक अक्कलकोटात होते। त्या दुष्ट लोकांनी काय केलं तर खजिन्यातले 2000 रुपये काढून घेतले। नथोबाला काहीच माहिती नव्हतं। दुसऱ्या दिवशी ह्याच दुष्ट लोकांनी राजाला जाऊन सांगितलं की महाराज, आपण नथोबावर खूप विश्वास टाकता, परंतु खजिना नीट सांभाळला जातो का ते पहा। रोज थोडे थोडे पैसे हा तुमचा खजिनदार काढून घेतो आहे असा आमचा संशय आहे। राजाने खजिन्यातली रक्कम मोजायचे आदेश दिले तेव्हा त्यात 2000ची तूट आहे हे राजे साहेबांच्या लक्षात आलं। राजानी नथोबाला कैद करून तुरुंगात टाकलं। अत्यंत प्रामाणिक असणाऱ्या नथोबाला खूप वाईट वाटलं। त्याने स्वामींचा धावा केला। रात्रभर नथोबा अस्वस्थ होता। दुसऱ्या दिवशी गुरुवार होता। राजे साहेब स्वामींच्या दर्शनाला आले आणि हात जोडून उभे राहिले। त्यांच्याबरोबर दाजीबा भोसले हे त्यांचे कारभारी आले होते। ह्याच कारभाऱ्याने खजिना मोजून 2000ची तूट आहे असं राजेसाहेबांना सांगितलं होतं। राजेसाहेबांना पाहताच स्वामींनी राजांकडे जळजळीत नजरेने पाहिलं। राजेसाहेब घाबरले। स्वामींना त्यांनी वाकून नमस्कार केला तेव्हा स्वामी कडाडले, म्हणाले,
1: खजिना नीट मोजला काय? कारण नसताना आमच्या भक्तांना तुरुंगात डांबून ठेवता?
0: राजा घाबरला। त्याने दाजीबांना पुन्हा खजिना मोजायला सांगितलं तर आश्चर्य, रक्कम बरोबर होती, एका पैचीही तूट नव्हती। राजाला पश्चाताप झाला आणि त्याने नथोबाला कैदेतून मुक्त केलं। त्याची क्षमा मागितली, पुन्हा कामावर यायची विनंती केली। नथोबाला स्वामींनी कृपावंत होऊन मदत केली होती। नथोबा स्वामींकडे धावत धावत आला, स्वामींच्या चरणांवर आपला माथा ठेवला, अश्रूंनी स्वामींचे चरण धुतले, म्हणाला, स्वामी, तुमची लीला अगाध आहे, आता मी फक्त तुमचीच सेवा करणार। नथोबाने राजाची चाकरी सोडली आणि तो स्वामीचरणी सेवा करू लागला। आता त्याच्या आनंदाला दिशा पुरत नव्हत्या।
2: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, तुमच्या जिव्हेवर स्वामींचं नाम सतत घोळत असेल तर तुम्ही कुठल्याही संकटातून मुक्त होऊ शकता। कुठल्याही संकटात तुम्ही डगमगणार नाही।

कारण? कारण एकच, स्वामी तुमचं अखंडपणे संरक्षणच करीत असतात. तेवढी अतूट श्रद्धा हवी आणि नामस्मरण अथक हवं, तरच हे शक्य होईल. म्हणून तुम्ही स्वामींच्या नामातच गर्क राहा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आता ऐकूया प्रतिभानुज यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर अनुराधा मराठे.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

श्रोते हो सादर करत आहोत श्री गरुड पुराण सारांश वाचन. अभिवाचक आहेत आशीष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री गरुड पुराणामध्ये रत्नपरीक्षेविषयी विस्तृत वर्णन आहे. सूत म्हणतात, रत्नपरीक्षेबद्दल कथन करतो ते जाणून घ्या. बळ नावाचा राक्षस होऊन गेला. इंद्र आणि सर्व देवगणांना जिंकून घेतलं होतं. तो स्वतः कोणालाच जिंकला जात नव्हता. देवगणांनी मखाला वर देण्याचा बहाणा करून त्याला पशुताच दिली होती. सत्वशील असा तो मख मारला गेला होता. आपल्या वचनरूपी पाशाने नियंत्रण प्राप्त झालेला तो पशुस्तंभात प्रवेश करू लागला. बलाने हे कार्य लोकांच्या उपकारासाठी आणि देवांच्या कल्याणाच्या इच्छेने केलं होतं. सत्वाने शुद्ध असलेल्या त्याचे संपूर्ण अवयव रत्नरूप झाले. त्यानंतर आकाशमार्ग, विमानमार्ग यातून महान वेगाने पडत असताना काही रत्न नदीत, पर्वतावर आणि अरण्यात पडली. तिथे रत्न निर्माण होताच राक्षस, विषव्याल, व्याधीचे नाशक, दुष्टांचा नाश करणारे उत्पन्न झाले. हिरा, मोती, पद्मराग, पाचू ही रत्न आली. इंद्र, नीलमणी, बेरिल रत्न, पुष्पराग, कर्केतन सपुलक, रुधिराख्य, समन्वित स्फटिक, विद्रुममणी या रत्नांचा रत्नपारखी लोकांनी प्रयत्नपूर्वक संग्रह केला. त्यांनी सर्व प्रकारच्या रत्नांचे आकार, रंग, त्यांचे गुणदोष, त्यांच्यापासून मिळणारी फळं यांचा सखोल अभ्यास आणि निरीक्षण केलं. त्यानंतर सर्व शाखातील विद्वानांनी रत्नपारखी लोकांकडून रत्नांच्या किमती जाणून घेतल्या. वाईट लग्नात किंवा वाईट दिवसात निर्माण झालेली रत्न दोषयुक्त असतात, गुणसंपत्तीच्या दृष्टीने हीन असतात. श्री अर्थात ऐश्वर आणि संपन्नता याची इच्छा असणाऱ्याने परमेश्वर कृपेने नीट तावून सुलाखून पारखून रत्न घ्यावीत, ती वापरावीत किंवा त्यांचा संग्रह करावा. रत्नपारखे लोकांनी महान प्रभावशाली हा हिराच मानला आहे. पूर्वी उत्तम प्रकारे हिऱ्याची पारख केली जात असे. हेम, मातंग, सौराष्ट्र, पौंड्रू, कलिंग, कौशल, वेंटातट, ससौवीर हे 8 वज्राचे विहारक असतात. हिमालयामध्ये तयार होणारा हिरा थोडासा ताम्रवर्णाचा असतो. वेणवातटीय वज्र म्हणजे हिरा चंद्राच्या किरणांसारखा प्रकाशयुक्त असतो. सौवीर वज्र मेघवर्ण असतो, तो सौराष्ट्रात सापडतो. कलिंग देशात सापडणारं रत्न सोन्याच्या रंगासारखं असतं. कौशल देशात उत्पन्न होणारा हिरा पिवळ्या रंगाचा असतो. ज्या हिऱ्याच्या पार्श्वभागी योग्य प्रकारे सरळ रेषा असते, बिंदू असतो, तो हिरा चांगला, तो दोषरहित असतो. असा हिरा परमाणूच्या आकारासारखा सापडतो. हिरवा, पांढरा, पिवळा, पिंगट, शणय, श्याम आणि तांबडा हे वर्ण अनुक्रमाने विष्णू, वरुण, इंद्र, अग्नी, पितृपती, वायुदेवता यांच्या वर्णाचं द्योतक आहेत. विद्वान माणसाने वज्राचा स्वीकार कधी करू नये. गुणयुक्त हिरा हा शुभ असतो आणि दोषयुक्त हिरा दोष किंवा संकट निर्माण करणारा असतो. ज्या हिऱ्याचा एखादा भाग तडा गेलेला असतो तो कितीही गुणयुक्त असला तरी आपल्या घरात ठेवू नये. शुद्ध, मलविरहित, स्फुट आणि योग्य प्रकारे रेषा असलेला, रंगयुक्त, लहान, ज्याचा पार्श्वभाग चांगला आहे, ज्याच्यात दोष नाहीत, जो इंद्राच्या वज्राप्रमाणे किरणांनी युक्त आहे, असा हिरा या जगात प्राप्त करणं सहज शक्य नसतं. ज्याचा अग्रभाग तीक्ष्ण आहे, जो मलविरहित आहे, ज्यात दोष नाही, असा हिरा जो आपल्या अलंकारात धारण करून शरीरावर वागवतो, त्याची सर्व बाजूंनी भरभराट होते. त्याला वैभव आणि सुख प्राप्त होतं. त्याला सर्प, अग्नी, विष, वाघ, चोर आणि जल यांचं तसंच अशा प्रकारच्या अन्य भयांचं कारण उरत नाही. पुष्पपराग, लोह, गोमेदक, वैदुर्य स्फटिक आणि त्याचप्रमाणे अन्य विभिन्न प्रकारच्या खड्यांपासून कुशल कारागीर हिऱ्यांची प्रतिरूपं म्हणजे नकली किंवा खोटे हिरे तयार करतात.
म्हणून योग्य रत्नपारखी माणसांकडूनच रत्नांची परीक्षा करावी. सर्व रत्नांमध्ये वज्राची प्रमुखता असते. तिरके छिद्र असलेलं रत्न नीट पारखून घ्यावं. विजेप्रमाणे प्रकाशमान होणारं रत्न धारण करणारा माणूस हा पराक्रमी राजा किंवा त्या समान अधिकार असलेला माणूस होतो. त्याला अनेक प्रकारची सुख प्राप्त होतात. म्हणून योग्य रत्नपारखी माणसांकडूनच रत्नांची परीक्षा करावी. सर्व रत्नांमध्ये वज्राची प्रमुखता असते. तिरके छिद्र असलेलं रत्न नीट पारखून घ्यावं. विजेप्रमाणे प्रकाशमान होणारं रत्न धारण करणारा माणूस हा पराक्रमी राजा किंवा त्या समान अधिकार असलेला माणूस होतो. त्याला अनेक प्रकारची सुख प्राप्त होतात. वैदुर्य स्फटिक आणि त्याचप्रमाणे अन्य विभिन्न प्रकारच्या खड्यांपासून कुशल कारागीर हिऱ्यांची प्रतिरूपं म्हणजे नकली किंवा खोटे हिरे तयार करतात. म्हणून योग्य रत्नपारखी माणसांकडूनच रत्नांची परीक्षा करावी. विजेप्रमाणे प्रकाशमान होणारं रत्न धारण करणारा माणूस हा पराक्रमी राजा किंवा त्या समान अधिकार असलेला माणूस होतो. त्याला अनेक प्रकारची सुख प्राप्त होतात. श्री गरुड पुराणामध्ये मुक्ता परीक्षा याविषयी एक प्रकरण आहे. सूत म्हणतात, मुक्ता फल म्हणजे मोती. हे मोती जीमूत, वराह, शंख, मत्स्य, अही आणि शुक्ती यापासून तसंच वेणूपासून जन्म ग्रहण करत असतात. ह्या सर्वात शिंपेतून जन्म घेणारे मोती सर्वात जास्त असतात. हत्ती, रोहू मासा आणि शंख यांच्यापासून प्राप्त होणारे, त्याचप्रमाणे वराहापासून प्राप्त होणारे मोती बहुधा फारसे तेजस्वी नसतात, पण तरीही त्यांना मंगलदायक समजतात. मोत्यांच्या मुख्यतः 8 जाती मानल्या जातात. यामध्ये शंखापासून उत्पन्न होणारा मोती अधम प्रकारचा मानला जातो. हत्तींच्या कुंभस्थलापासून जो मोती प्राप्त होतो तो किंचित पिवळसर रंगाचा असतो. जलचरांच्या मुखात काही वेळा मोती आढळतात. असे मासे पाण्यात मध्यभागी आणि समुद्रात हिंडताना आढळतात. वराहाच्या दाढेपासून उत्पन्न होणारा मोती हा त्याच्या दाढेच्या वर्णाचा असतो. जो मोती सर्पापासून उत्पन्न होतो तो माशाप्रमाणे अत्यंत तेजस्वी असून त्याप्रमाणे उज्ज्वलतेचा गुण असतो. हा मोती शुभ वर्णाचा आणि तेजस्वी असतो. अन्य रत्नांवर मात करणारं असं महान प्रभावी रत्न प्राप्त करून मनुष्य राज्य आणि दुर्लभ संपत्ती हे देखील मिळवू शकतो. सर्पाच्या मुकुटधारी अशा मण्याचा तर असा अद्भुत प्रभाव असतो की ज्यामुळे मनुष्य तेज आणि परमपुण्य यांचा अधिष्ठाता बनतो. अशी रत्नयुक्त संपत्ती मिळवण्यासाठी साहजिकच मनुष्याला प्रबल इच्छा असते आणि आपलं भाग्य जाणणारे लोक सुयोग्य वेळ पाहून त्यासाठी प्रयत्नरत राहतात. ज्या मनुष्य कोशात सूर्योत्पन्न मणी असतो तो मनुष्य सर्पदंड इत्यादी पीडा यापासून नेहमीच अलिप्त राहतो. आकाशापासून निर्माण झालेला मोती जमिनीपर्यंत पोहोचू शकत नाही, कारण असे मोती आकाशामध्येच देवगण प्राप्त करून घेत असतात. ज्या मण्यांच्या किरणांपासून दशदिशा प्रकाशमान होतात असा मणी सूर्यबिंबाप्रमाणे अतिशय प्रकाशमान असतो. ज्याप्रमाणे सूर्याकडे बघताना डोळे दिपून जातात त्याप्रमाणे हा मोती देखील प्रखर असतो. अमावास्येच्या रात्रीसुद्धा ह्या मण्याचा प्रकाश दिवसासारखा प्रकाश देणारा असतो. जी पृथ्वी अनेक चित्रविचित्र रत्न आणि 4 समुद्र तसंच सुवर्णांनी संपृक्त आहे अशी पृथ्वीसुद्धा त्या तेजस्वी रत्नांच्या मूल्याची बरोबरी करू शकणार नाही. हा मणी केवळ राजाचंच भलं करतो असं नाही तर प्रजेचं देखील भाग्य त्यामुळे उजळतं. त्याच्या प्रभावामुळे सहस्त्र योजनांपर्यंत संकट दूर पळून जातात. महासुरासारख्या बलाढ्य अशा ह्या मण्याचा प्रकाश आकाशातल्या नक्षत्रांप्रमाणे सभोवार विखुरलेला असतो. चंद्राप्रमाणे 16 कलांनी परिपूर्ण आणि समस्त मण्यांमध्ये महान गुणांनी श्रेष्ठ असा हा मोती असतो. उडदाच्या अर्ध्या भागाप्रमाणे आकार असलेला किंवा त्याहीपेक्षा लहान आकार असलेला मोती असू शकतो. ज्या समुद्राच्या तळाशी असलेल्या शिंपल्यात हा मुक्तामणी जाऊन पडतो
तिथेच त्याचा मोती बनतो. अशा मोत्याचे सैहलिक, पारलौकिक, सौराष्ट्रिक, ताम्रवर्ण, पारशव, कौबेर, पांड्य, हाटक आणि हेमक असे नऊ प्रकार आहेत. शिंपल्यातून उत्पन्न झालेला मोती गुण आणि प्रभा यांच्यामुळे नेहमीच उत्कृष्ट दर्जाचा असतो. अशा मण्यांची वैशिष्ट्ये नेहमीच दर्जेदार असतात, त्याबाबत चिंता करण्याचं कारणच नसतं. जाणकार लोक मोत्याच्या दर्जानुसार त्याचं मूल्य ठरवतात. 6 गुंजा इतकं प्रमाण असणाऱ्या मोत्याचं मूल्य जाणकारांनी प्रमाणबद्ध केलं आहे. जर मोत्यामध्ये 16 गुण धारण करण्याची पात्रता असेल तर अशा मोत्याला दार्विकारव्य असं नाव आहे. 20 गुणांनी युक्त मोती भवक असा म्हटला जातो. जर अशा गुणसंपत्तीने मोती युक्त असेल तर त्याची खूप मोठी किंमत असते. हर तऱ्हेच्या मोत्यांना अन्नपात्रात जंबीर रसाच्या योजनेने तप्त करावं आणि नंतर अत्यंत कोमल अशा तंतू मुलांनी घासावं, म्हणजे लगेचच आपल्या इच्छेप्रमाणे मोती वैध बनतो. जे मोती बनावट असल्याची शंका निर्माण होते त्या मोत्यांना गरम तेलात किंवा मिठाच्या पाण्यात ठेवावं, कोरड्या वस्त्राने घासावं. अशा कृतीने जर मोत्यामध्ये काही बदल झाला नाही तर तो मोती अकृत्रिम असतो, म्हणजेच हा मोती बनावट असतो. प्रमाणभूत असलेला, स्वच्छ आणि ज्यापासून किरण निघतात असा मोती श्रेष्ठ मोती मानला जातो. यानंतर गरुड पुराणामध्ये पद्मराग परीक्षा हा विषय आला आहे. सूत गरुडाला म्हणतात. सूर्य उत्तम रत्न आहे, तो रात्रीचं हरण करून या निळ्या आकाशात प्रकाशमान होतो. सिंहल द्वीपामध्ये विशाल हृदय असणारी आणि जिच्या दोन्ही तटांवर उंच उंच वृक्ष सुशोभित आहेत आणि ज्या सरितेची सूर्याने मुक्तता केली आहे अशी सर्वोत्कृष्ट नदी आहे, तेव्हापासूनच गंगेप्रमाणे पवित्र आणि सर्वांना सुखकर हितावह होणारी ही सरिता रावणगंगा या नावाने प्रसिद्ध झाली. आता त्या सरितेचे दोन्ही तट रात्री रत्नांनी शोभित होत असतात. या नदीच्या किनाऱ्यावर आणि पाण्यात उज्ज्वल आणि सुंदर रंग असणारे पद्मराग वास्तव्य करीत असतात. सौगंधिक आणि करुविंदनसारखे महान गुणांचे स्फटिक तिच्यामध्ये उत्पन्न होतात. ते बंधुक, गुंजाफल, तसंच सकलेंद्रगोप आणि जवासारखे रक्तवर्णी तसंच ढाक फुलांप्रमाणे प्रकाशमान असतात. काही स्फटिक कुसुंभ आणि नील यांच्या मिश्रणाने रक्तकमळासारखे शोभादायक असतात. काही हिंगुळाप्रमाणे कांतिमान असतात. तेज, कठीणता आणि महानता या गुणांनी युक्त स्फटिक सारखेच असतात. तुंबरू नावाच्या देशात स्फटिकांप्रमाणे समान असणारे काही स्फटिक उत्पन्न होतात, परंतु अशा स्फटिकांचं मूल्य अधिक नसतं. जो मोती कर्कर, छिद्र आणि मल यांनी वेष्टित असतो, तसंच मोतीरत्नांप्रमाणे ज्याचा प्रभावही पडत नाही, जो कठीण आणि इतर रत्नांच्या वर्णाप्रमाणे नसतो, तो मोती जात आणि गुण यांनी युक्त असूनसुद्धा मौल्यवान असत नाही. अशा दोषयुक्त मोत्याला जो माणूस धारण करतो त्याचा शोक, चिंता, रोग, मृत्यू, वित्तनाश इत्यादी सर्व नाश होतो. परंतु महान गुणांनी युक्त पद्मराग धारण करणाऱ्या पुरुषाला कधीही आपत्तीला तोंड द्यावं लागत नाही. म्हणूनच विद्वान पुरुषाने नेहमी रत्नाची पारख करूनच ते धारण करावं. यानंतर गरुड पुराणामध्ये पाचूंची परीक्षा ही देखील दिलेली आहे. सूत म्हणतात, सर्पांचा अधिपती वासुकी नाग दानवांच्या राजाचे रक्त घेऊन जणू काही आकाशाला छेदून शीघ्रगतीने निघून गेला. पुढे गरुड पक्ष्यांचा नायनाट करताना त्याने आपल्या मस्तकावरील मणी एका अरण्यात सोडून दिला. याचवेळी त्या मण्याच्या श्रेष्ठत्वाने ती भूमी पाचूंची खाण बनली. त्या रत्नांच्या ठिकाणी जे काही उत्पन्न होतं ते सर्पविषनाशक बनून उपयोगात आणलं जातं. ज्या पाचूचा रंग अत्यंत हिरवा असतो, ज्यापासून अनेक किरण फुटतात, मध्यभागी
जो सुवर्ण चूर्णांनी पिवळसर दिसतो, आपला हिरवा रंग ज्याच्या प्रकाशामुळे प्रकट होतो, असा मोती पाचूच होय. हिरा आणि मोती विजातीय असतात, त्यांचा प्रकाश वर जाणारा असतो. काही हिरे मोती असे असतात की ज्यांना सरळ ठेवलं असता त्यांच्यापासून प्रकाश उत्पन्न होतो, पण त्यांना थोडं तिरकं ठेवल्यास त्यांचा प्रकाश त्वरित नष्ट होतो. पाचू हा युद्धाच्या वेळी धारण करावा किंवा संकटाच्या वेळी धारण करावा. पद्म मोत्याच्या मूल्यापेक्षा अधिक मूल्य पाचूचं असतं. या पाचूमध्ये जर दोष असेल तर त्याचं केवळ मूल्यच कमी होत नाही, तर त्यापासून हानी होण्याचा देखील संभव असतो. यानंतर गरुड पुराणात इंद्रनील परीक्षा याविषयी विवेचन आला आहे. सूतजी म्हणतात, सिंहल देशाच्या राणीच्या हातून कमळाप्रमाणे तेज असणाऱ्या डोळ्यांची जोडी पडली होती. या देशात असित कमळ, हरकंठ इत्यादी मोती निर्माण होतात. अन्य मोती समुद्राच्या पाण्याप्रमाणे प्रसन्न, काही अंबूप्रमाणे कांतिवान, तर काही मोरांच्या समूहाप्रमाणे प्रतिभावान आहेत. या मोत्यांमध्ये एक मोती असा आहे की जो विशेष सुंदर आणि प्रकाशमान आहे. यामध्ये इंद्रनील मोती महान गुणांनी युक्त असतो. पद्म मोत्याला धारण केल्यावर जे गुण दिसतात त्याच गुणांवर इंद्रनील धारण केल्यावर मानव प्राप्त करू शकतो. अनुभवांनी पद्म मोत्याची परीक्षा होते आणि त्याचाच प्रत्यय इंद्रनील मोत्यामध्ये आढळतो. इंद्रनील मोत्याप्रमाणेच कचोत्पल, करवीर, स्फटिक इत्यादी या जगात विजातीय मानले गेलेले आहेत. या मोत्यांची महत्ता आणि कठीणता नेहमीच बघण्याजोगी असते. इंद्रनील मोत्याच्या मध्यभागी इंद्रायुधी तेज असतं. असा मोती अधिक मौल्यवान असतो आणि जगात इंद्रनील मोती हा दुर्लभ मानला गेला आहे. गरुड पुराणामध्ये वैदुर्य परीक्षा ही देखील आलेली आहे. श्री सूत ब्राह्मणाला म्हणाले, वैदुर्य, पुष्पराग, भीष्मक यांची परीक्षा ब्रह्मदेवाकडून केली जाते. महाअसुराच्या आवाजाने जगाच्या प्रलयाच्या वेळी वैदुर्य रत्न उत्पन्न झालं, जो शोभा, द्युती आणि वर्ण यांचं मूळ आहे. भूमंडळात जे अनेक मोत्यांचे वर्ण अस्तित्वात आहेत त्या सर्व मोत्यांचे वर्ण वैदुर्य मोत्याचे असतात. असा गुणांनी युक्त वैदुर्य मोती आपल्या मालकाला श्रेष्ठ भाग्य देतो आणि जो दोषमुक्त असतो तो आपणाबरोबरच आपल्या स्वामीला देखील त्रासदायक होतो. म्हणूनच त्याची अत्यंत बारकाईने पाहणी करून निवड करणं आवश्यक असतं. जो मोती मोठ्या गुणांनी युक्त आणि सोन्याप्रमाणे मौल्यवान असतो असा मोती वैदुर्य मोत्याचं मूळ मानलं गेलाय. विद्वान लोकांकडून मोत्याच्या प्रकारात जो भेद केला गेला आहे तो योग्य आहे. त्यांनी मोत्यात स्नेह, लघुता, मृदुता आणि विजाती चिन्ह यानुसार भेद केले आहेत. सागरतटांच्या जवळ खाणीतून निघालेल्या मोत्यांची किंमत सर्वत्र सारखीच असते. 4 मासा परिमाण शाण आणि 5 मासा कृष्णल आणि पळ यांचा 10वा भाग याने त्याचं मूल्य निश्चित करण्याची पद्धत आहे. त्यानंतर गरुड पुराणामध्ये अन्य रत्न परीक्षा देखील आहेत. श्री सूत म्हणतात, महासुराची कातडी जेव्हा हिमाद्रीमध्ये पडली तेव्हापासून महान गुणांनी युक्त पुष्परागरत्न निर्माण झालं. पांडू आणि सुंदर असा पद्मराग नावाचा पाषाण कौरुंडक नावाचा असतो, जो अधिक लाल असतो. जो पद्मराग आणि इंद्रनील वर्णाचा सुनील असा म्हटला गेला आहे. रत्नशास्त्रामधील विद्वानांच्या मताप्रमाणे त्या मोत्यांचं मूल्य वैदुर्य मण्याप्रमाणेच सांगितलेलं आहे. हा मोती धारण करणाऱ्याला फलही त्याच स्वरूपाचं मिळतं. स्त्रियांना मात्र या मोत्यामुळे पुत्रप्राप्ती होते. श्री सूत म्हणतात, भीष्म नावाच्या मोत्याला जो गळ्यात धारण करतो त्याला वैभव प्राप्त होतं, संकट दूर पळतात. या मोत्याची अंगठी धारण करणाऱ्या माणसाला विषाची बाधा होत नाही. हरिओम.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत श्री गरुड पुराण सारांश वाचन. अभिवाचक होते आशीष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

गरुड पुराणाची संपूर्ण मालिका ज्यांच्या स्मरणार्थ प्रायोजित केली त्यांची नावं अशी: स्वर्गीय संगीत भूषण पंडित राम मराठे, स्वर्गीय श्री श्रीनिवास अमृतराव केसकर, स्वर्गीय सौ वसुमती श्रीनिवास केसकर, स्वर्गीय सौ चंद्रप्रभा विश्वनाथ सातपुते आणि स्वर्गीय श्री विश्वनाथ सातपुते यांच्या स्मरणार्थ ही संपूर्ण मालिका प्रायोजित केली गेली.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. श्रोतेहो आता ऐकूया संत सोपानकाका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
2: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130। ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना। संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर राहुल देशपांडे यांचा।

आता ऐकूया आद्य स्त्री संत महदंबा यांचं पद. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर पल्लवी पोटे यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
1: निशंक हो निर्भय हो मनारे.
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.
2: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांचा मनोबोध आपण पाहतो आहोत. आता 79वा श्लोक आहे. मना पावना भावना राघवाची, धरी अंतरी सोडी चिंता भवाची, भवाची जीवा मानवा भूली ठेली, नसे वस्तूची धारणा व्यर्थ गेली. यात समर्थ म्हणतायत, तू राघवाची भावना ठेव. इथं भावना ठेव याचा अर्थ भाव ठेव. भाव याचाही अर्थ असा की भगवंताचा कुठेही अभाव नाही, त्याचं अस्तित्व अखंड सर्व काळ आहेच आहे. तो असतची असे सर्व काळ असं म्हटलं आहे. कोणत्याही स्थळी, कोणत्याही काळी, कोणत्याही स्वरूपात तो आहेच आहे असा भाव ठेव. म्हणून प्रत्येक गोष्ट करताना तो आपल्याकडे बघतो आहे असं भान पाहिजे. आता इथं कोणीही नाही आहे, मी कसंही केलं तर चालतं? नाही चालत. त्याचं लक्ष आहे. तुम्ही काय करतात, तुमच्या मनात काय विचार येतो हे देखील तो साक्षी आहे. तिथे वेडावाकडा विचार जरी आपल्या मनात आला कुणाबद्दल, तरी देखील त्याची फळं आपल्याला भोगावी लागतात. म्हणून मनात देखील प्रत्येकाबद्दल प्रेमभावच पाहिजे. कुणाबद्दल मत्सर, द्वेष, स्पर्धात्मक भाव, तुसडेपणा, तिसडेपणा असं काही जर आला तर तो भगवंताला चालत नाही. भगवंत हा प्रेमरूप आहे, लव इज गॉड. पण जितकं प्रेमळ अंतःकरण असेल तितका भगवंताचं अस्तित्व आपल्या अंतःकरणात राहील. जर त्या ठिकाणी नाना प्रकारचे कामक्रोधादी विकार आले, लोभ आला, की भगवंत आपल्याला अंतरतो. त्याला राहायला जागाच राहत नाही. विकार सगळी जागा व्यापून टाकतात. त्यामुळे जरी इकडं आपण नाम घेत असलो आणि त्याचबरोबर हे विकार असतील तर हे पथ्य पाळायला पाहिजे. हे सगळे गेल्याखेरीज अंतःकरण निर्मळ होत नाही, भगवंताला तिथं बसायला स्थान नाही. नाही तर वस्तुत ईश्वर सर्व भूतानां हृदयेषु जुन तिष्ठति. प्रत्येकाच्या अंतःकरणात भगवंत आहे, पण त्या भगवंताला बसायला आपलं अंतःकरण, हृदयाचा चौरंग स्वच्छ आहे का, निर्मळ आहे का, तो जर असेल तर भगवंताची प्रतिष्ठापना तिथं करता येते. आणि तिथं जर विकारांचा बुजबुजाट असेल तर भगवंत त्या ठिकाणी राहत नाही. मग कुठं आहे, मदभक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद असं म्हटलं आहे. माझे भक्त ज्या ठिकाणी माझं गुणगान करत असतील तिथं मी असतो. म्हणजे गुणगान करणारा पाहिजे आणि तो करणाराही भक्त पाहिजे. भक्तीनं करायला पाहिजे. नुसतं हे जे गाणी म्हणतात निर्णया ठिकाणी ते नाही, तसं नाही चालणार. भगवंताला आळवण्यासाठी जर काय काय तर म्हणून गाणाराने सुद्धा भगवंतासाठी गावं. लोकरंजनासाठी गाणं हे वेगळं आणि भगवंताच्या प्राप्तीसाठी त्याला आळवण्यासाठी गाणं हे वेगळं आहे. कुठलीही कला असली तरी ती भगवंताच्या प्राप्तीसाठी घालवली पाहिजे. चित्रकला असली तरी भगवंताचे चित्र रेखाटतो आहे, त्याच्यामध्ये रंगून गेलेलं आहे, असं काही दृश्य पाहिजे. त्यामुळे इथं ते म्हणत आहेत की राघवाची भावना ठेव. त्यांनी काय होईल, मना पावना, ती मनाला पावन करणारी आहे, निर्दोष करणारी आहे, पवित्र करणारी आहे. राघवाची भावना ठेवलीस की तुझं मन हळूहळू पवित्र होत जाईल. प्रत्येक वेळा तुला स्मरण होईल की भगवंत आपल्याकडे पाहतो आहे. आपण कसं तरी वागलो, काहीतरी बोललो, कसं तरी बसलो, उठलो, काही केलं त्याला चालणार नाही. पद्धतीनंच सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत. असे जर आचार, विचार आणि उच्चार हे सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्या पाहिजेत. नाही तर बोलतो एक, उच्चार एक चांगला करतो आहे आणि आचार धड नाही आहे, नाही चालणार. सगळ्या गोष्टी एकरूप झाल्या पाहिजेत आणि भगवंताला आवडेल असं प्रत्येक गोष्ट वर्तन आपल्या हातून झालं पाहिजे. मनातील विचार देखील दया क्षमा शांती परोपकार असे विचार मनात पाहिजेत. मी दुसऱ्यासाठी काय करू शकेन हा विचार मनात पाहिजे. मी स्वतःसाठी काय करेन स्वार्थ झाला. दुसऱ्यासाठी मी काही करू शकत असेल त्यात मला आनंद मिळत असेल तर तो परार्थ झाला. आणि परमार्थात माझं सर्वस्व मी दुसऱ्यासाठी वेचणार आहे स्वतःच्या हिताचा स्वतःच्या स्वार्थाचा विचारच नाही आहे असं जर असेल तर तो परमार्थी झाला. सर्व ठिकाणी भगवंतच भरून आहे असा भाव ठेवून प्रत्येकाशी वर्तन करणं त्याप्रमाणे अत्यंत नम्रतेनं प्रेमाने राहणं शक्य असेल तेवढं दुसऱ्याच्यासाठी झटणं दान परोपकार निर्णया अंगाने जे तुमच्याकडे असेल ते असं जर मनुष्य करत असेल तर तो परमार्थी म्हणता येईल. केवळ तास तासभर ध्यानाला बसला आणि नामासाठी माळा ओढल्या तर तेवढ्याने त्याला परमार्थी म्हणता येत नाही. त्याच्या वर्तनात काय दिसतं त्याच्यावरून त्याला परमार्थी आहे का ओळखता पाहिजे. त्याचं वर्तन काय म्हणतं, दुसऱ्याचा विचार करतो का, दुसऱ्याच्या भावनांची कदर करतो का नाही, का आपलंच दुसऱ्यावर लादत असतो. घरातसुद्धा असलं तरी घरातल्या माणसांचे भाव भावना आपण ओळखून त्यांच्याशी वागतो का. त्यांच्या ते भगवंतच आहे, त्या भगवंताला आपण किती खुश ठेवू शकतो राजी ठेवू शकतो त्याची सेवा करू शकतो. नाही तर बाहेर मोठे मोठे बोलतात आणि घरातल्या माणसांशी धड नाही असं नाही उपयोग आहे. ज्याला घर धड ठेवता येत नाही तो बाहेर काय बोलणार असं म्हणतं. तसं तिथंपासून घरात येणाऱ्या नोकर माणसापासून सर्वांच्यामध्ये भगवंत वास करतो आहे असा भाव ह्याला भाव असं म्हणतात. सर्व ठिकाणी त्याचं अस्तित्व मानणं आणि त्याप्रमाणे त्याच्याशी वर्तन ठेवणं. म्हणून मना पावना भावना राघवाची धरी अंतरी, ती अंतरात धर. ती भावना जर तू अंतरात धरलीस तर काय होईल त्याच्यामुळे ते तुला, आणि ती धर आणि सोडी चिंता भावाची. भावाची चिंता करायचं सोडून दे. हा भव म्हणजे भवसागर संसार, त्याच्यात तू राहायचंयस आहे. देह आहे तोपर्यंत तुला राहणं भाग आहे. पुट्याची चिंता करू नकोस. चिंता का वाटते माणसाला, अनेक प्रकारचं भय माणसाला वाटत असतं म्हणून चिंता. चोराचं भय, श्वापदाचं भय, राजभय, मृत्यूचं भय, सगळ्या गोष्टीचं भय वाटत असतं. आपलं जीवन जर स्वच्छ असेल तर भय वाटायचं कारण नाही आहे. चोराला आकर्षण वाटेल असं आपल्याजवळ काही ठेवलं नाही म्हणजे झालं. आला चोर, तुकोबा म्हणतात चोरच आमच्याकडे आलं तर त्याला भीती वाटते की आपलं काही जाईल का काय, कारण माझ्याकडे नाहीच आहे काही. तसं नाही, आपण आता पुष्कळ वर्तमानपत्र उघडले की वाचतो की घरामध्ये ठेवलेल्या चोराने नेलं. ठेवलंच कशाला घरात एवढं, अंगावर घालून गेलं चोरांनी काढलं, गेलंतच कशाला घालून मळे. आणि मग त्या माणसांना व्याप, पोलिसाला व्याप, कसला मोह आहे, काय करायचं आहे सगळं. आहे तुमच्या घरच्यासाठी चरितार्थासाठी हवं ठेवा बँकेमध्ये, आपल्याजवळ ते ठेवायचं. मग चोराचं भय, टॅक्स बुडवलास राजाचं भय, श्वापदाचं भय झालं आपण रानावनात जात नाही आहे तिथं असलं तर ते भय, मृत्यूचं भय सगळ्यांनाच आहे. पण मृत्यूचं देखील भय न मानता तो केव्हाही येईल हे लक्षात घेऊन त्याच्या आत आपली तयारी काय आहे ती बघितली पाहिजे. येची क्षणी मरोन जाशी तरी रघुनाथी अंतरलासी, माझे माझे म्हणतोसी म्हणून या. हे माझं हे माझं हे माझं हे म्हणण्यामध्ये रघुनाथ राहायला बाजूला. आणि मृत्यू आला, काय आलं तुझ्याबरोबर? ज्याला माझं माझं म्हटलं त्यातलं कोणी येणार आहे का तुझ्याबरोबर? तुझा बँक बॅलन्स त्यातलं काय आहे, ते दागदागिने कपडे शालू काय येणार आहे तुझ्याबरोबर? जो तुझ्याबरोबर असणारा आहे राघव त्याला विसरलास, आणि जे इथंच राहणार आहे त्याला पक्क धरून ठेवला अंतःकरणात. अंती काय आलं, अंती मोकळा, काही मिळवलं नाही, नरजन्माला आला आणि फुकट गेला, मेला एक दिवस. त्यामुळे जागा हो, संत आपल्याला सगळ्यातून जागं व्हायला शिकवतात की अरे जागा हो, लवकर जागा हो. म्हणून मना पावना भावना राघवाची धरी अंतरी, ती अंतरात धर, आणि भवाची चिंता सोडी. संसार कर, चिंता करत बसू नको. चिंता होते चित्तामध्ये, चित्तामध्ये चिंता धरण्यापेक्षा भगवत चिंतन धर. चिंताची जागा चिंतनाने घे आणि तेही भगवंताचं चिंतन. संसाराचं चिंतन नाही आणि चिंताही नाही, हा बारकावा लक्षात घेतला पाहिजे, तर आपल्याला नेमकं कळेल काय झालंय पुढे. असं काय झालंय, भवाची जीवा मानवा भूली ठेली. हा जो भवसागर आहे ना, संसार जो आहे ना, हा खरं म्हणजे अज्ञानाने आपल्याला भासतो. वस्तुतः संसार नावाचा पदार्थ नाही आहे. माणसाला भूल पडलेली आहे की हा संसार आहे, माझा संसार आहे, मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे. तू येताना घेऊन आलास का काही बरोबर, का जाताना घेऊन जाणार आहेस? चार दिवस जे आहेत ते जसं आपण धर्मशाळेत उतरतो तसं आपल्याला इथं राहायचं आहे. राहत असताना सगळं ठाक ठीक व्यवस्थित करायचं आहे आणि एक दिवस ती धर्मशाळा सोडून जायचं आहे. मग जोपर्यंत आहेस तोपर्यंत तरी आनंदाने राहा, सगळ्यांच्याशी प्रेम ठेव. त्यात पुन्हा माझं माझं धरून बसलास, काय माझं आहे तुझं? आपली मुळं तरी आपली आहेत, विचार करावा. म्हातारपणी ती जेव्हा आपल्याला विचारण्याशी होतात तेव्हा आपल्याला वाटतं की अरे ह्याला माझं माझं म्हणून त्याच्या पाठीमागं कवटाळण्यात आयुष्य गेलं, आता हा आपल्याला विचारतही नाही, त्याला आठवण देखील येत नाही. खूप ठिकाणी असं पाहायला सापडतं की म्हातारी माणसं मुलांची आठवण काढतात, मुलं मागं वळून बघत देखील नाहीत की म्हातारा म्हातारी कुठं आहेत, ते त्यांचं काय झालं. वृद्धाश्रमात पाठवतात, दिवसेदिवस हे जास्त आपल्याला देखते पाहायला. त्यामुळे ह्या भ्रमात तू राहिलेला आहेस तर तू जागा हो. भावाची जीवा मानवा भूली ठेली, भ्रम पडला आहे त्याला. आणि नसे वस्तूची धारणा व्यर्थ गेली, जी वस्तू नाही आहे हा भवसागर असत आहे, जाणार आहे, नश्वर आहे, त्याच्याबद्दलची धारणा पक्की धरून ठेवलीस त्यामुळे जीवन व्यर्थ गेलं. म्हणून सत काय असत काय ओळखता आलं पाहिजे, सतला धरल पाहिजे आणि असतला आपल्या ठिकाणी त्याला जसं आहे त्याप्रमाणे करायचं, फार त्याच्यात गुंतायचं नाही. आसक्ती त्याच्याबद्दल ठेवायची नाही. आसक्ती केव्हा म्हटलं जातं, जेव्हा त्याच्यातून आपण अपेक्षा धरतो तेव्हा. घराच्या बाहेर पडलो, कुठं गेलो, पुन्हा त्याचीच आठवण, हा कुठं गेला, तो कुठं गेला, तो कुठं गेला. आता गेलेत ना आपापल्या ठिकाणी, भगवंताला आठवाना बसून ते नाही होत. उलट भगवंताला आठवलं तर तोच सगळ्यांची काळजी घेईल, आपण तर काही करू शकत नाही इथं बसून. पण काय करायला हवं हेच नेमकं कळत नाही. आणि जन्मभर चिंता त्या संसाराची वाहत राहतो, त्यामुळे आपला जन्म फुकट जातो आणि आयुष्यात आपण काहीही मिळवत नाही. मना पावना भावना रागवाची धरी अंतरी. भावना रागवाचीच्या त्याचा अर्थ असा पुन्हा की विश्वास ठेव त्याच्यावर. राघव आहेच आहे असा विश्वास ठेव. आणि या भावाची चिंता सोडायची, याच्यामध्ये एक असं उदाहरण येतं की हरी नाम ही नौका धरलेली आहे. या भवसागरातून आपल्याला जर वाढायचं असेल तर हरी नामाची नौका घे, म्हणजे तू तरून जाशील. पण पाण्यात नौका आली तर चालते, नौकेत पाणी आलं तर बुडली. त्यामुळे आपण काय करतो आहोत, अंतःकरणामध्ये काय आहे आपल्या, कशाला धरून ठेवायला पाहिजे हे बघितलं पाहिजे. हरी नाम जर तुम्ही धरून ठेवला तर ह्या भवसागरातून तरून जाल. आणि अंतःकरणात संसार धरून ठेवलात बुडाल. आणि तसेच बुडत आहेत सगळे. बघतो आहे आपण तरणारा क्वचित कुठंतरी सापडतो, कारण त्याला तरायचं म्हणजे काय, कशासाठी तरायचं काय माहितीच नाही आहे. शाळा कॉलेजातून कुठे शिकवलं जात नाहीत, संत सगळीकडे सापडत नाहीत. सापडले तरी आपल्या बाहेर इतकी आपल्याला आकर्षणं आहेत, त्याच्यामध्ये आपण इतकं बुडालेलो आहोत की त्याच्यामध्ये आपल्याला संत शोधावा, त्याला विचारावं, समजून घ्यावं याचंही भान राहत नाही. आपण आपल्याच तंद्रीमध्ये आपलं काम करत राहतो. मग शेवटी काय राहतं त्याच्यामध्ये, संसार खरा हा भ्रम धरल्यामुळे सगळं आयुष्य फुकट जातं. म्हणून मना पावना भावना राघवाची धरी अंतरी, सोडी चिंता भवाची. भवाची जीवा मानवा भूली ठेली, नसे वस्तूची धारणा व्यर्थ गेली. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

श्रोतेहो ऐकूया संत सोपानकाका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

0: पितृपंधरवड्यामध्ये भक्तीसुधावरून रोज गरुड पुराण प्रसारित होत आहे. मृत्यूपश्चात मृत पावलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होण्यासाठी श्री गरुड पुराण श्रवण करावं असं म्हणतात. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या अर्थात सर्वपित्री अमावस्येपर्यंत म्हणजेच 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान गरुड पुराण प्रसारित होत आहे. गरुड पुराण ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुन्हा प्रसारण रात्री 9 वाजता. या मालिकेला आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजन देण्यासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70

0: 8 वाजता.
1: श्रोते हो, ऐकूया संत सावतामाळी यांची अभंगरचना, संगीत आणि स्वर श्रीनिवास केसकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा .co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा .co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोतेहो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
1: निशंक हो निर्भय हो मनारे.
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, लता मंगेशकर यांच्या स्वरातली एक भक्तिरचना ऐकूया. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप।
1: श्रोते हो, विद्याधर गोखले यांची रचना आता ऐकूया। संगीत आहे पंडित राम मराठे आणि प्रभाकर भालेकर यांचं आणि स्वर शरद जांभेकर यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोते हो, ऐकूया सोपानदेव चौधरी यांची गीतरचना, संगीत आणि स्वर वसंत आजगावकर यांचा.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: श्रोतेहो, ऐकूया राजा बढे यांची गीतरचना, संगीत आणि स्वर पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

आता ऐकूया राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग, स्वर पंडित भीमसेन जोशी.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया विदुषी किशोरी अमोणकर यांनी गायलेला राग अल्हय्या बिलावल.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात विदुषी किशोरी अमोणकर यांनी गायलेला राग अल्हैया बिलावल. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर. नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी 6:00 प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण 3:55।

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग, प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीतरचनेतील डॉ सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

श्रोते हो आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना. संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं. स्वर आहे रवींद्र साठे आणि विभावरी आपटे यांचा.

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर. भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज 12:00 आणि 10:00.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग। श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना। संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा।

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोतेहो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया दादा जोशी यांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत. मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया नामसाधना. आज ऐकूया बुधवारचा नाममंत्र.

0: श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70-20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्ति सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्ति सुधा वर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा।
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता। भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया बुधवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो संत तुकाराम महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया रामानंद यांची गीतरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

आता ऐकूया गंगाधर महांबरे यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे अपर्णा मयेकर यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

पितृपंधरवड्यामध्ये भक्तीसुधावरून रोज गरुड पुराण प्रसारित होत आहे. मृत्यूपश्चात मृत पावलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होण्यासाठी श्री गरुड पुराण श्रवण करावं असं म्हणतात. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या अर्थात सर्वपित्री अमावस्येपर्यंत म्हणजेच 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान गरुड पुराण प्रसारित होत आहे. गरुड पुराण ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुन्हा प्रसारण रात्री 9 वाजता. या मालिकेला आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजन देण्यासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण रोज संध्याकाळी 7:30. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम, आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज बुधवार, भाद्रपद कृष्ण चतुर्थी अर्थात 30 सप्टेंबर 2026. आजचं नक्षत्र आहे भरणी नक्षत्र आणि त्यानंतर कृत्तिका नक्षत्र. आज चतुर्थी महालय आहे आणि त्यानंतर पंचमी महालय देखील आहे. ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. महर्षी नारदांनी भक्तिसूत्रांमध्ये सांगितलेलं एक सूत्र आहे, यल्लब्ध्वा पुमान सिद्धो भवती अमृतो भवती तृप्तो भवती. याचा अर्थ, ज्या परमप्रेम रूपा अमृत रूपा भक्तीची प्राप्ती अर्थात लाभ झाला असता, परमप्रेम रूपा अमृत रूपा भक्तीची प्राप्ती अर्थात लाभ झाला असता पुरुष सिद्ध होतो, अमर होतो, तृप्त होतो. त्या परमप्रेम रूपा भक्तीचा लाभ झाला असता तो पुरुष सिद्ध होतो. इथे पुमान म्हणजे पुरुष असा शब्द वापरलाय. तो मनुष्य देहधारी जीव या अर्थाने वापरला आहे, स्त्री पुरुष या लिंगभेदाने वापरलेला नाही. कारण प्रेम लक्षणा भक्तीमध्ये पुरुष स्त्री बाल वृद्ध सर्वांचाच अधिकार आहे. म्हणून पुमान हा ह्या सूत्रामधल्या शब्दाचा मनुष्य देहवान असाच अर्थ करणं हे योग्य आहे. पुम म्हणजे पुरुषार्थ, जो पुरुषार्थ सिद्ध करतो तो पुमान होय. धर्म अर्थ काम आणि मोक्ष असे सामान्यतः 4 पुरुषार्थ सांगितले जातात. तसंच भक्ती हाही 5वा पुरुषार्थ सर्व संतांनी, शुक सनक व्यास नारद इत्यादी सर्व मुनींनी आणि भक्तिशास्त्रकारांनी मानला आहे. म्हणून परमप्रेम रूपा पंचम पुरुषार्थ रूपा अशा भक्तीचा ज्या पुरुषाला लाभ झाला आहे त्याचं हे वर्णन आहे. जगात ऐहिक पारत्रिक असे अनेक लाभाचे प्रकार आहेत, पण ते खरे लाभ नव्हेत. कारण मूळ विषयच जर मृगजळाप्रमाणे आभासिक आहेत तर त्यांचा लाभही आभासिक असाच राहणार, तो खरा नाही. विषय हे क्षयातिशय दोषाने युक्त असतात आणि केवळ अज्ञानी पुरुषांनाच तो लाभ वाटतो. भ्रातासी काम विषयावरी, म्हणून तो खरा लाभ नव्हे. उलट भक्तिप्रेम हे पुरुषार्थ स्वरूप आहे. भक्ती ही शांतीरूप आणि परमानंद स्वरूप आहे असं म्हटलंय. ऐहिक पारत्रिक विषयाच्या लाभाने या सूत्रात आणि इतर सूत्रांमध्ये सांगितलेली सिद्ध होणे, अमृत होणे, तृप्त होणे ही फळं प्राप्त होणं शक्य नाही. म्हणून भक्तिप्रेमाचा लाभ श्रेष्ठ असल्यामुळे त्याचं फळ सांगतात. ज्याला हा लाभ होतो तो पुरुष सिद्ध होतो असं ह्या सूत्रात सांगितलंय.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत 18 पुराणातील एक ज्ञानानी परिपूर्ण पुराण, नारद पुराण. वक्त्या श्रीमती कल्याणी नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: हे जे नारद पुराण आहे, हे विष्णू पुराण आहे, त्यामुळे विष्णूंचं स्मरण करून आपण पुराणाला सुरुवात करू.

पुराणांनी जो संस्कार केला आहे तो संस्कार कशाचा केला आहे? त्यांनी सांगितलं, ही भूमी कर्मभूमी आहे, बाहेरचे सगळे देश, बाहेरच्या सगळ्या भूमी ह्या भोगभूमी आहेत, ह्या भूमीमध्ये कर्मभूमी म्हणून काय करायचं, काय केलं जातं, ते कसं करावं, कोणत्या स्वरूपात असावं, हे शिकवणारं हे पुराण आहे. आणि त्यांनी सांगितलं, पुराणिक रोज पुराण सांगतो, पण पुराणाचा अनाध्यायाचा दिवस आहे, आणि पुराणाचा अनाध्यायाचा जो दिवस आहे तो द्वादशी आहे. द्वादशीला पुराण सांगत नाहीत, कारण आपण काल बघितलं त्याप्रमाणे हा जो रोमहर्षण नावाचा सूत आहे, त्या सूताचा वध बलरामानी केलेला आहे, तो द्वादशीला केला आहे. आणि एका पुराणिकाचा वध त्या तिथीला झाला म्हणून पुराणाचा अनाध्याय द्वादशीला असतो, आणि हा एक पुराणांचा अलिखित नियम आहे. बाकी आपल्याला आणखीन पुराणांच्याविषयी काही मांडावं असं मला वाटत नाही. मी आपल्याला म्हटलं त्याप्रमाणे, हे जे नारद पुराण आहे, हे नारद पुराण वैष्णव पुराण आहे. पुराणामध्ये सुद्धा मांडून ठेवलेलं आहे की जो श्रद्धावान आहे त्यांनी ऐकावं. कारण काय आहे की तर्कानी कशालाही वाकडं लावता येतं. वाकडं लावणं काही फारसं अवघड नाही आहे. तर्कानी कोणतीही गोष्ट मला सांगा, नाहीतर कुणाही वकिलाचा धंदा चाललाच नसता. एक वकील आरोपीच्या बाजूनी असतो आणि दुसरा वकील जो सत्याची बाजू आहे त्याच्या बाजूनी असतो. दोघंही जण आपलीच बाजू कशी खरी आहे हे पटवून देत असतात, आणि त्यामुळे दोघांचीही बाजू खरी आहे हे कशाच्या तत्वावर पटवता येतं? केवळ तर्कावर. फक्त लॉजिक आहे, आणि तर्कानी मनुष्य खऱ्याचं खोटं खोट्याचं खरं करू शकतो. त्यामुळे तर्क अप्रतिष्ठित आहे. पुराण ऐकायला बसल्यानंतर भगवंतांनी सांगितलं, हे माझं जे तत्वज्ञान आहे किंवा हा जो माझा विचार आहे गीतेमधला, इदम ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन, जो अभक्त आहे आणि अतपस्वी आहे त्याला हा विचार तू सांगूच नकोस. का सांगू नको? आम्हाला भय आहे की तो अतपस्वी आणि अभक्त आहे पण तो फार हुशार आहे, त्यामुळे आम्ही जे मांडू त्या प्रत्येक गोष्टी तो खोडून काढील मुळीच नाही. तो खोडून काढील याचं भय नाही आहे. तिथे फक्त एकच गोष्ट आहे की तो अजून त्या अधिकाराला प्राप्त झालेला नाही. आपण कालही बोललो की प्रत्येक पुरुष श्रद्धामयोयम पुरुष, हा प्रत्येक मनुष्य हा श्रद्धावानच आहे. फक्त त्याच्या श्रद्धा त्यांनी कुठे लावायच्या हा प्रश्न आहे, की श्रद्धा विपरीत बाजूनी न्यायची का श्रद्धा योग्य बाजूनी न्यायची. आज आपण जगामध्ये जेव्हा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट किंवा ट्रान्सपरन्सी ऑफ द पर्सनॅलिटी अशा गोष्टी जेव्हा बोलतो, की पारदर्शकता व्यक्तिमत्वामध्ये पाहिजे, ती पारदर्शकता येते कशातून? त्याचं पहिलं मूल्य काय, त्याचा पहिला गुण काय, की जे समोर आलं आहे ती गोष्ट पहिल्यांदा स्वीकारून पॉझिटिव्ह अप्रोच आहे, की ती गोष्ट आहे त्याच्याकडे नकारात्मक न बघता सकारात्मक बुद्धीने पाहून ती गोष्ट योग्य वाटते का अयोग्य वाटते याचा निर्णय करणे. आलेली समोर आलेली प्रत्येक गोष्ट नकारात्मकच भूमिकेने पाहिली पाहिजे असं नाही, आणि त्यामुळे जो अभक्त आहे आणि अतपस्वी आहे त्याला हे ऐकवू नको. याचा अर्थ आम्हाला आमच्या गोष्टींचं भय आहे आणि तो हे सगळं उडवून लावेल असं नाही आहे. त्याच्यामध्ये वस्तुस्थिती अशी आहे की तो अजून त्याचा अधिकारी नाही आहे. जेव्हा त्याच्या श्रद्धेची एक स्थिती प्राप्त होईल किंवा त्याच्या श्रद्धेला एक विशिष्ट तऱ्हेने संस्कारांनी योग्यता येईल, त्यानंतर तो श्रवणाचा अधिकारी होईल. आणि म्हणून आपल्यापुढे मांडताना या सगळ्या धारणा आपण आपल्या ठिकाणी पक्क्या करून घ्याव्यात, आणि मग त्या पुराणांच्या कथा ऐकाव्यात. तेव्हा त्या पॉझिटिव्हली ऐकल्या, त्या सकारात्मक दृष्टीने ऐकल्या, आणि त्यातलं काहीही पटलं नाही तर जे पटलं नाही ते आपण सोडून द्यावं, जे ग्राह्य आहे ते आपण स्वीकारावं. आणि ते सोडून का द्यावं? माझ्या बुद्धीला पटलं नाही म्हणजे ते अयोग्य आहे म्हणून सोडण्याचं कारण नाही. कारण या जगामध्ये माझी बुद्धी हे काही शेवटचं प्रमाण नाही आहे. देवानी मला जेवढी बुद्धी दिली आहे आणि त्या बुद्धीला जेवढी समज आहे तेवढ्याच समजुतीमध्ये मला तो विषय समजणार आहे. आणि माझी बुद्धी ह्या जगात अंतिम नसल्यामुळे मला जे समजलं नाही ते दुसऱ्याला समजेल, जे त्याला समजलं नाही ते तिसऱ्याला समजेल,
याचा अर्थ कोणतीही गोष्ट योग्य किंवा चुकीची हे ठरवण्याच्या माझ्या सीमित बुद्धीला अधिकार नाही आहे. माझ्या बुद्धीला एवढं आकलन झालं एवढं म्हणू शकतो, त्यापेक्षा अधिक नाही. आता हे वैष्णव संप्रदायाचं किंवा वैष्णव पुराण आहे, त्यामुळे या पुराणाचं सर्व काही वासुदेवमय आहे हीच धारणा आहे. आणि तशाच प्रकारे वंदन करून त्याचं प्रास्ताविक करून विषय पुढे जातो. वासुदेव परो धर्म, वासुदेव परम तपहा, वासुदेव परम ज्ञानम, वासुदेव परागतीही, वासुदेवात्मकम सर्वम, जगत स्थावर जंगमम, आ ब्रह्मस्तंभ पर्यंतम, तस्माद अन्य न विद्यते. म्हणजे वासुदेव परो धर्म, वासुदेवापेक्षा श्रेष्ठ धर्म नाही. एका भगवान वासुदेवाची उपासना करण्याच्यापेक्षा वेगळा श्रेष्ठ धर्म नाही. वासुदेव परम तपहा, एका वासुदेवापेक्षा दुसरं श्रेष्ठ तप नाही, किंवा तपाचं लक्षही परमश्रेष्ठ वासुदेवच आहेत, धर्माचं लक्षही परमश्रेष्ठ वासुदेव आहेत. वासुदेव परम ज्ञानम, वासुदेवाला जाणून घेणं हे श्रेष्ठ ज्ञान आहे, किंवा वासुदेवाच्या ज्ञानासारखं श्रेष्ठ दुसरं ज्ञान नाही. वासुदेव परागतीही, भगवान विष्णूंच्या शिवाय वेगळी गती संभवत नाही. वासुदेवात्मकम सर्वम, जगत स्थावर जंगमम, हे स्थावर आणि जंगम, चर आणि आचर, जड आणि चेतन, हे सर्व जगत जे आहे ते वासुदेवानी भरून राहिलेलं आहे, त्यांनी पूर्णपणाने हे व्यापलेलं आहे. कसं? तो घन दाट भरून राहिलेला आहे, तो आपला कुठेतरी विरळ कुठेतरी दाट असा नाही, अगदी पक्का दाट भरून राहिलेला आहे, ज्याच्यामध्ये थोडीशी सुद्धा फट संभवत नाही. आणि म्हणाले, स एव धाता त्रिपुरांत कश्च, स एव देवा सुरयज्ञ रूपहा. तो कोणकोण आहे? तर तो धाता, या सृष्टीला निर्माण करणारा जो ब्रह्मदेव आहे, तोही वासुदेवच आहे, म्हणजे विष्णूच आहे. भगवान शंकरही तोच आहे. तसंच म्हणाले, देव असुर यज्ञ हे सगळं काही तोच आहे. स एव ब्रह्मांडम इदम, हे सर्व ब्रह्मांडही तोच आहे. आणि ततोन्यन्न किंचित असती, त्याच्याशिवाय दुसरं काहीही संभवत नाही. तो सर्वदूर घनदाट भरून राहिलेला आहे. सत्तारूपही तोच आहे, चैतन्यरूपही तोच आहे, आनंदरूपही तोच आहे, जडचेतनही तोच आहे, सर्व देवताही तोच आहे, सर्व काही तोच आहे. म्हणजे यस्मात परम ना परम असती, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असं दुसरं काही असत नाही. आणि म्हणाले, त्याच्यापेक्षा काही दुसरं महानही असत नाही. व्याप्तम ही तेन इदम विचित्रम, हे असं विचित्र म्हणजे विविधतेनी भरलेलं हे जे जगत आहे, हे ज्यांनी व्यापलेलं आहे त्या वासुदेवाला माझा पुन्हा पुन्हा नमस्कार असो, असं म्हणून त्याला त्याचं स्मरण करून या पुराणाला सुरुवात झालेली आहे. या पुराणाचे जे नमनाचे श्लोक आहेत, जे मंगलाचरणाचे श्लोक आहेत, त्या मंगलाचरणाच्या श्लोकामध्ये सुद्धा त्यांनी हेच स्वरूप वर्णन केलेलं आहे. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं, देवीं सरस्वतीं चैव ततो जयमुदीरयत. म्हणाले, भगवंताला सर्व प्रकारांनी वंदन करून आणि त्याचबरोबर या पुराणांची परंपरा ज्यांनी सांभाळलेली आहे, अशा शौनकाद्या महात्मान ऋषयो ब्रह्मवादिना, कोणकोण आहेत हे शौनका आदी जे त्या नैमिषारण्यामध्ये मोक्ष मिळवण्याच्या इच्छेने तपाचरणाला बसलेले आहेत, ते सगळे कसे आहेत? काही ऋषी बसलेत, काही ब्रह्मवादीन बसलेले आहेत, की आणि त्या नैमिषारण्यामध्ये ह्यांचा जो वास आहे तो एकाच इच्छेनी आहे, तप आहे ते एकाच इच्छेनी आहे, ते म्हणजे त्या परमात्म्याची प्राप्ती करून घेण्याची इच्छा आहे. मुमुक्षस्व म्हणजे मुमुक्षा आहे, मोक्ष प्राप्त करण्याची इच्छा आहे. ते कसे राहिले आहेत? ते जितेंद्रिय आहेत, इंद्रियांच्यावरती संयम करून आहेत. जिताहार हा आहारावरती नियंत्रण केलेलं आहे. सत्य पराक्रम हा सत्याचं अवलंबन करणारे श्रेष्ठ असे धीर पुरुष आहेत. पराक्रम हा का म्हटलं? त्याचं कारण असं की पराक्रम म्हणजे आपल्या उपनिषदांनी सुद्धा ज्यांना ज्यांना
ईश्वराच्या मार्गाने किंवा साधन मार्गाने पुढे जायचं आहे. त्यांची ही सगळी जी मागची वर्णन आहेत ना, जिता हार हा जितेंद्रिय हा, की ज्यांनी इंद्रियांना जिंकलं आहे, ज्यांनी आहाराला जिंकलेलं आहे, ज्यांनी मनोव्यापारांना जिंकलेलं आहे, हे सगळे इतकं सोपं नाही आहे. आणि ते सोपं नाही आहे, ते सोपं नाही आहे म्हणून ते सांभाळलं ज्याच्याकडून जातं ते कसे आहेत त्याचं वर्णन ते धीराहा असं वर्णन केलं आहे, की ते धीर पुरुष आहे, की त्यांच्या अंतःकरणामध्ये आहारावर नियंत्रण ठेवण्याचं धैर्य आहे, मनावर नियंत्रण ठेवण्याचं धैर्य आहे, इंद्रियांवर नियंत्रण ठेवण्याचं धैर्य आहे, म्हणून ते खऱ्या अर्थाने पराक्रमी आहे असं त्यांचं वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून ते म्हणतात यजंतः परया भक्त्या विष्णुमाद्य सनातनम. सनातन अशा विष्णूचं यजन करण्याकरता, पूजन करण्याकरता ते या ठिकाणी राहिलेले आहेत. अशा त्या शौनक मुनींच्याकडे आणि त्या वासुदेव तत्वाला स्मरण करून म्हणाले, काही मुनी ज्यांना इच्छा आहे काही जाणून घेण्याची ते त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि त्या नैमिषारण्यामध्ये एका विशाल वनात, पुष्कळ सगळं वनच आहे ते, त्याच्या पुष्कळ ठिकठिकाणी कुठे ना कुठेतरी आश्रम आहेत, कुठे ना कुठेतरी काही ऋषीमुनी तपाचरणाकरता राहिलेले आहेत. अशा एका मोठ्या विस्तीर्ण अशा वनामध्ये, अशा स्थानावरती, भूभागावरती असे बरेचसे लोक आलेले आहेत. ब्रह्मवादी मुनी आलेले आहेत. कुठे आलेले आहेत? तप करण्याच्या इच्छेने आलेले आहेत, शौनकांना भेटण्याकरता आलेले आहेत. आणि त्यांना भेटण्यासाठी आलेले हे सगळे जे मुनी आहेत त्यांनी त्या ठिकाणी एक प्रश्न केलेला आहे. म्हणाले, आम्ही आपल्या ठिकाणी आलेले आहोत, आम्हाला इथे काही जाणून घेण्याची इच्छा आहे. ते म्हणाले, आपण जरूर या. या ठिकाणी एक मोठं सत्र चालू आहे. ते सत्र कशाचं आहे? तर जिथे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे जे चतुर्विध पुरुषार्थ आहेत त्या पुरुषार्थांच्यावरती चर्चा करण्यासाठी महात्म्यांनी एका सभेचं आयोजन केलेलं आहे. आणि त्या सभेमध्ये अत्यंत श्रेष्ठ असे अधिकारी असे, त्यांनी वर्णन, त्यांनी आकडा जो घातला आहे तो 26,000 असे महात्मे, महंत, श्रेष्ठ, तपोनिष्ठ त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि म्हणे, हे मुनी जे सामील झालेत त्यांच्याबरोबर त्यांचे शिष्य आहेत. त्या शिष्यांची तर म्हणाले गणतीच नाही आहे की ते किती आहेत याची. आणि त्याप्रमाणे ह्या ठिकाणी ज्या विषयांची चर्चा होणार आहे ते म्हणाले, विषय कोणते आहेत? पृथ्वीतलावरती पवित्र तीर्थ कोणती आहेत, किती आहेत? त्रिविध तापातून मनुष्याची मुक्ती कशी होईल? भगवान विष्णूंची अविचल भक्ती कशी प्राप्त होईल? आता हे सगळे प्रश्न जेव्हा आपल्याला एक लक्षात आपण एक पक्क ठेवायचं आहे की पुराणांची परंपरा म्हणजे शौनक आणि पुराणांची परंपरा म्हणजे सूतमुनी, सांगणारे सूत आणि नैमिषारण्यामध्ये तपाचरणाकरता श्रेष्ठ महर्षींच्या बरोबर बसलेले शौनक ऋषी, ह्या दोन गोष्टी पक्क्या लक्षात ठेवायच्या. आता शौनक मुनींनी त्यांना सांगितलं की अहो हे महर्षी, तुम्ही या पवित्र सिद्धाश्रमामध्ये श्रेष्ठ असे पुराणिक निवास करतात, तिथे अनेक प्रकारच्या यज्ञांनी, अनेक प्रकारच्या ज्ञानसाधनेनी त्या ठिकाणी विष्णूची आराधना चालू आहे. त्या महामुनींच्यामध्ये आता पुन्हा एक लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे की व्यासांनी पुराणिकांची सूत परंपरा निर्माण केली आहे. म्हणजे ह्या सगळ्या परंपरा व्यासांपासून निर्माण झाल्या आहेत. वेदांची परंपरा व्यासांपासून निर्माण झाली, तत्वज्ञानाची परंपरा व्यासांपासून निर्माण झाली, पुराणांची परंपरा व्यासांपासून निर्माण झाली. आणि ज्या स्मृती निर्माण झाल्या त्या सगळ्या ज्या स्मृती आहेत त्या वेगवेगळ्या ऋषींनी कालमानाप्रमाणे या ग्रंथांच्यावरती, म्हणजे पुराणं त्याचबरोबर तत्वज्ञान आणि आमचे मूळ वेद, या तिघांच्या आधाराने आचार कसा करावा किंवा तो आचार निश्चितपणे बेतला, त्या ऋषींनी कालमानाप्रमाणे त्या स्मृती, या मनुस्मृती ही सर्व काळाला, आज आमच्या कलियुगामध्ये मनुस्मृतीचा अवलंब करावा असं म्हटलं नाही, पाराशर स्मृती सांगितली की या युगामध्ये, कारण माहिती आहे येणाऱ्या प्रत्येक काळामध्ये एका स्मृतींनी निर्माण केलेले जे विधी निषेध आहेत किंवा जी विधिविधानं आहेत किंवा जे नियम आहेत ते सर्व काळ तसेच चालू राहतात असं नाही, कालमानाप्रमाणे त्याच्यामध्ये बदलाची आवश्यकता आहे. पण तत्व न सोडता तपशिलात बदल सगळ्या ऋषीमुनींनी केला आणि आमच्यासमोर
स्मृती ग्रंथ आणले. भगवंताच्या मुखामधून भगवंतांनी म्हटलं आहे की भगवद्गीतासुद्धा स्मृती आहे. त्या स्मृतीचं वैशिष्ट्य आहे की अपवादात्मक एक स्मृती आहे की ज्या स्मृतीमध्ये बरोबरीनी तत्वज्ञान आणि आचार आहे. भगवद्गीतेमध्ये भगवंताच्या मुखातून आलेला विषय आहे, तिथे सगळ्याचं संमिश्रण आहे. तिथे वेदांनी काय सांगितलं ते आहे, स्मृतींनी काय सांगितलं ते आहे, पुराणांनी काय सांगितलं ते आहे. सर्वोपनिषदो गावो दोगधा गोपाल नंदन हा असं भगवंत म्हणतात आणि त्याला स्मृती म्हणतात की हा स्मृती ग्रंथ आहे, हे स्मृती प्रस्थान आहे म्हणताना मात्र स्मृती म्हणतात. आणि म्हणून आपल्या पुढे काही गोष्टी स्पष्ट करत आपण पुढे जाऊ. आता ते म्हणाले ही सूत परंपरा आहे. ही सूत परंपरा जी आहे ती आपण काल बघितलं की त्यांनी त्या रोमहर्षणाकडे आलेली आहे. त्या रोमहर्षणापासून पुन्हा परंपरा सुरू झाली आहे. ते म्हणतात आता रोमहर्षण तिथे आहेत आणि म्हणाले त्या रोमहर्षणांनी त्या ठिकाणी त्या सिद्धाश्रमामध्ये जो आश्रम मी आपल्याला सांगतोय ह्या सूतांचा आहे तो तिथे अग्निष्टोम यज्ञ सुरू केलेला आहे आणि तिथे नारायणाचं भजन त्याचप्रकारे सूतांनी ऋषीमुनींचं यथोचित स्वागत अशा प्रकारे मोठा एक समारंभ आयोजित केलेला आहे. आणि तिथे हे सगळे ऋषीमुनी जाऊन पोचले, त्यांचं आगत स्वागत मोठ्या प्रमाणावर केलं गेलं आणि त्यांचे आशीर्वाद घेतले गेले. आणि त्यांनी प्रश्न विचारला की आम्ही जे आलेलो आहोत ते आमचे काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला आपल्याकडून पाहिजेत. तर ते प्रश्न हेच या पुराणाची सुरुवात असल्यामुळे आपण ते सगळे प्रश्न पाहूया. उत्तम व्रताचं पालन करणारे हे जे सगळे सूत आहेत त्यांच्याकडे आम्ही अतिथी रूपाने आलो आहोत असे ते सगळे महर्षी म्हणतात. आणि ते म्हणतात हे मुने आम्हाला तुम्ही एक उत्तर द्या, आमचे काही प्रश्न आहेत त्या शंकेचं समाधान करा की हे सगळं जग निर्माण कसं झालं, त्याचा आधार कोण आहे, या जगाचं रूप कसं आहे, हे कुठं राहिलेलं आहे, म्हणजे कशाच्या आधारावरती हे जग राहिलेलं आहे, याचा लय कशात होणार आहे, भगवान विष्णू कोणत्या साधनेनी प्रसन्न होतील, मनुष्यानं त्यांची पूजा कशी करावी, भिन्न भिन्न वर्णांचे आश्रमांचे विचार काय आहेत, अतिथीचं पूजन कसं करावं, मोक्षाचा सुलभ उपाय कोणता, भक्तीचं फळ काय आहे आणि तिचं स्वरूप कसं असतं, या सगळ्यांची उत्तरं तुम्ही आम्हाला द्या. त्यावरती सूतांनी सांगितलं की मी तुमचं अभीष्ट चिंतन करतो आणि तुम्हाला सांगतो की हे जे सगळे तुमचे प्रश्न आहेत ते तुम्हाला जे उत्तरं देणार आहे असं एक पुराण आहे. त्या पुराणाचं नाव नारद पुराण असं आहे आणि ते पुराण सनकादिक हे चार विष्णूचे फार श्रेष्ठ भक्त आहेत आणि आपल्या भक्तीतला बालभाव कधीही किंवा निष्पापता कधीही कमी होऊ नये, त्याच्या ठिकाणची निर्मलता कधीही उणावू नये म्हणून त्यांनी आपलं वय 5 वर्षांचं ठेवलेलं आहे आणि ते कायम 5 वर्षांचे बालक आहेत. ते चारही बंधू आहेत, बंधू म्हणा काय त्यांचं नातं म्हणा, पण ते चौघेही नेहमी बरोबर असतात. आणि ते कोणकोण आहेत, ते सनक म्हणजे त्यांना सनकादिक म्हणतात, सनक सनंदन सनातन सनतकुमार हे जे आहेत, हे चौघेजण हे सनतकुमार जे आहेत ते म्हणाले यांनी नारदांना जो उपदेश केला आहे तो जो नारद पुराण म्हणून आपल्यासमोर आलेला आहे त्या नारद पुराणाचं तुम्ही एकाग्र चित्ताने श्रवण करा आणि ते जर श्रवण केलं तर आपल्या मनातल्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला मिळेल. लगेच फल सांगितलं आणि त्यांनी सांगितलं एका अध्यायाचा जर पाठ केला तर अश्वमेधाचं म्हणजे यज्ञ केल्याचं फल लाभतं, 2 अध्यायांचा पाठ केला तर राजसूय यज्ञ केल्याचं फल लाभतं. आणि म्हणाले सगळ्या कल्याणाच्या साधनांमध्ये हे पुराण सर्वात श्रेष्ठ आहे असं प्रत्येक पुराणात म्हटलेलं असतं. त्याचं कारण आहे जो ज्या रुचीने ते पुराण वाचायला घेतो, जसं आपल्याकडे म्हटलं आहे की एका देवतेचा गौरव करण्याची जेव्हा वेळ येते किंवा आपली देवता आपल्याला जेव्हा श्रेष्ठ वाटते तेव्हा बाकीच्या देवता आपल्याला गौण वाटतात. जसं अलीकडच्या काळामध्ये तुलसीदासांनी नाभादासांनी बोलावलं म्हणून ते वृंदावनामध्ये गेले आणि तिथे गेल्यानंतर भगवान श्रीकृष्णांची मंदिरं पाहिली, ते म्हणाले अहो इथे रामाचं मंदिर नाही. नाभादास म्हणाले अहो एवढ्या मंदिरातनं फिरलात अजून नमस्कार केला नाही. ते म्हणाले नमस्कार कसा करू, तुलसीदास तब नमय धनुष्य बाण लोहा.
म्हणाले ज्या क्षणी हातात धनुष्यबाण घेतील तेव्हाच म्हणाले मी नमस्कार करीन. ह्या त्रिभंग मूर्ती मुरलीधराची आणि मुखामध्ये वेणू आहे ह्या मूर्तीला नमस्कार नाही होऊ शकत. आणि तसंच आहे, प्रत्येक पुराणामध्ये त्याच भावनेने श्रेष्ठता वर्णन केली. म्हणजे हा काय बालिशपणा आहे असं समजायचं कारण नाही, हा बालिशपणा नाही आहे, हे आपापल्या देवतेचं महात्म्य जे आपल्याला जाणवतं ते त्याच देवतेच्या ठिकाणी जाणवतं. आणि म्हणून त्याचे अतिरेक समाजामध्ये पाहिलेत ते होऊ नये. जसं वैष्णव संप्रदायाचा मनुष्य आडव्या गल्लीत वळायला सुद्धा तयार असत नाही, हे इतकं घडू नये. वैष्णव म्हणजे असा, शैव म्हणजे तसा, असं होता कामा नाही. परंतु त्याचबरोबर आपलं आपलं एक स्वत्व टिकवण्याची, एक आपल्या संप्रदायाची आपण निगडीत राहण्याची, तुम्ही कुठेही जा, अध्यात्मामध्ये काय आहे, फटके मारणं फार सोपं आहे. व्यवहारातल्या विद्यांमध्ये हेच करतात. व्यवहारातल्या विद्यांमध्ये गाण्याची विद्या घ्या, विद्यार्थी ज्या घराण्याचं गाणं शिकायला जातो गुरुजींनी सांगितलेलं असतं 12 वर्ष दुसऱ्या घराण्याचं गाणं कानाने ऐकायचं पण नाही. आपल्याच घराण्याचे स्वर लावले पाहिजेत, आपल्याच घराण्याचं गाणं शिकलं पाहिजे. मला सांगा, आजकाल मुलं CA होतात, आर्टिकलशिप करायला गेले तर अनुभव म्हणून 4 CA कुणी काम करू देत नाही. तो CA म्हणतो माझ्याकडेच काम केलं पाहिजे, तू शिकायला आलायस ना इथे, माझ्या पद्धतीने शिक्षण घे, माझ्याकडे काम. कुठली विद्या घ्या, त्या विद्येमध्ये त्याची एक परंपरा निर्माणच करावी लागते आणि ती असावीच लागते. म्हणून पुराणांची सुद्धा परंपरा आहे की ही विष्णू पुराणं आहेत, तर या पुराणांच्यामध्ये त्या देवतेचा मोठेपणा सांगितला आहे आणि इतर देवतांचं वर्णन त्या मानाने निम्न स्तरावरती केलेलं आहे, ते स्वाभाविक आहे. आणि म्हणून त्याच्यावरती आक्षेप घेण्यासारखं काही नाही. म्हणून त्यांनी सांगितलं सर्व पुराणांच्यामध्ये श्रेष्ठ हे नारद पुराण आहे, या नारद पुराणाचा अभ्यास करावा, या लोकांमध्ये कल्याणकारी असं हे पुराण आहे.

श्रोते हो, आत्ताच आपण श्रीमती कल्याणी नामजोशी यांच्या ओघवत्या वाणीतून ऐकलत नारद पुराण. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

गोष्टी सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोतेहो आता ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि हृदयनाथ मंगेशकर यांचा.

आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तिसुधा 70-20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020-35-31-30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांचा मनोबोध आपण पाहतो आहोत. आता 79वा श्लोक आहे. मना पावना भावना राघवाची, धरी अंतरी सोडी चिंता भवाची, भवाची जीवा मानवा भूली ठेली, नसे वस्तूची धारणा व्यर्थ गेली. यात समर्थ म्हणतायत, तू राघवाची भावना ठेव. इथं भावना ठेव याचा अर्थ भाव ठेव. भाव याचाही अर्थ असा की भगवंताचा कुठेही अभाव नाही, त्याचं अस्तित्व अखंड सर्व काळ आहेच आहे. तो असतची असे सर्व काळ असं म्हटलं आहे. कोणत्याही स्थळी, कोणत्याही काळी, कोणत्याही स्वरूपात तो आहेच आहे असा भाव ठेव. म्हणून प्रत्येक गोष्ट करताना तो आपल्याकडे बघतो आहे असं भान पाहिजे. आता इथं कोणीही नाही आहे, मी कसंही केलं तर चालतं? नाही चालत. त्याचं लक्ष आहे. तुम्ही काय करतात, तुमच्या मनात काय विचार येतो हे देखील तो साक्षी आहे. तिथे वेडावाकडा विचार जरी आपल्या मनात आला कुणाबद्दल, तरी देखील त्याची फळं आपल्याला भोगावी लागतात. म्हणून मनात देखील प्रत्येकाबद्दल प्रेमभावच पाहिजे. कुणाबद्दल मत्सर, द्वेष, स्पर्धात्मक भाव, तुसडेपणा, तिसडे असं काही जर आला तर तो भगवंताला चालत नाही. भगवंत हा प्रेमरूप आहे, लव्ह इज गॉड. पण जितकं प्रेमळ अंतःकरण असेल तितका भगवंताचं अस्तित्व आपल्या अंतःकरणात राहील. जर त्या ठिकाणी नाना प्रकारचे कामक्रोधादी विकार आले, लोभ आला, की भगवंत आपल्याला अंतरतो. त्याला राहायला जागाच राहत नाही, विकार सगळी जागा व्यापून टाकतात. त्यामुळे जरी इकडं आपण नाम घेत असलो आणि त्याचबरोबर हे विकार असतील तर हे पथ्य पाळायला पाहिजे. हे सगळे गेल्याखेरीज अंतःकरण निर्मळ होत नाही, भगवंताला तिथं बसायला स्थान नाही. नाहीतर वस्तुतः ईश्वर सर्व भूतानां हृदयेषु जुन तिष्ठति. प्रत्येकाच्या अंतःकरणात भगवंत आहे, पण त्या भगवंताला बसायला आपलं अंतःकरण, हृदयाचा चौरंग स्वच्छ आहे का, निर्मळ आहे का, तो जर असेल तर भगवंताची प्रतिष्ठापना तिथं करता येते. आणि तिथं जर विकारांचा बुजबुजाट असेल तर भगवंत त्या ठिकाणी राहत नाही. मग कुठं आहे? मदभक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद असं म्हटलं आहे. माझे भक्त ज्या ठिकाणी माझं गुणगान करत असतील तिथं मी असतो. म्हणजे गुणगान करणारा पाहिजे आणि तो करणाराही भक्त पाहिजे. भक्तीनं करायला पाहिजे. नुसतं हे जे गाणी म्हणतात निर्णया ठिकाणी, ते नाही, तसं नाही चालणार. भगवंताला आळवण्यासाठी जर काय काय तर, म्हणून गाणाराने सुद्धा भगवंतासाठी गावं, लोकरंजनासाठी गाणं हे वेगळं आणि भगवंताच्या प्राप्तीसाठी त्याला आळवण्यासाठी गाणं हे वेगळं आहे. कुठलीही कला असली तरी ती भगवंताच्या प्राप्तीसाठी घालवली पाहिजे. चित्रकला असली तरी भगवंताचे चित्र रेखाटतो आहे, त्याच्यामध्ये रंगून गेलेलं आहे, असं काही दृश्य पाहिजे. त्यामुळे इथं ते म्हणत आहेत की राघवाची भावना ठेव. त्यांनी काय होईल? मना पावना, ती मनाला पावन करणारी आहे, निर्दोष करणारी आहे, पवित्र करणारी आहे. राघवाची भावना ठेवलीस की तुझं मन हळूहळू पवित्र होत जाईल. प्रत्येक वेळा तुला स्मरण होईल की भगवंत आपल्याकडे पाहतोय. आपण कसं तरी वागलो, काहीतरी बोललो, कसं तरी बसलो, उठलो, काही केलं त्याला चालणार नाही. पद्धतीनंच सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत. असे जर आचार, विचार आणि उच्चार हे सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्या पाहिजेत. नाही तर बोलतो एक, उच्चार एक चांगला करतो आहे आणि आचार धड नाही आहे, नाही चालणार. सगळ्या गोष्टी एकरूप झाल्या पाहिजेत आणि भगवंताला आवडेल असं प्रत्येक गोष्ट वर्तन आपल्या हातून झालं पाहिजे. मनातील विचार देखील दया क्षमा शांती परोपकार असे विचार मनात पाहिजेत. मी दुसऱ्यासाठी काय करू शकेन हा विचार मनात पाहिजे. मी स्वतःसाठी काय करेन स्वार्थ झाला. दुसऱ्यासाठी मी काही करू शकत असेल त्यात मला आनंद मिळत असेल तर तो परार्थ झाला. आणि परमार्थात माझं सर्वस्व मी दुसऱ्यासाठी वेचणार आहे स्वतःच्या हिताचा स्वतःच्या स्वार्थाचा विचारच नाही आहे असं जर असेल तर तो परमार्थी झाला. सर्व ठिकाणी भगवंतच भरून आहे असा भाव ठेवून प्रत्येकाशी वर्तन करणं त्याप्रमाणे अत्यंत नम्रतेनं प्रेमाने राहणं शक्य असेल तेवढं दुसऱ्याच्यासाठी झटणं दान परोपकार निर्णया अंगाने जे तुमच्याकडे असेल ते असं जर मनुष्य करत असेल तर तो परमार्थी म्हणता येईल. केवळ तास तासभर ध्यानाला बसला आणि नामासाठी माळा ओढल्या तर तेवढ्याने त्याला परमार्थी म्हणता येत नाही. त्याच्या वर्तनात काय दिसतं त्याच्यावरून त्याला परमार्थी आहे का ओळखता पाहिजे. त्याचं वर्तन काय म्हणतं, दुसऱ्याचा विचार करतो का, दुसऱ्याच्या भावनांची कदर करतो का नाही, का आपलंच दुसऱ्यावर लादत असतो. घरातसुद्धा असलं तरी घरातल्या माणसांचे भावभावना आपण ओळखून त्यांच्याशी वागतो का. त्यांच्यातही भगवंतच आहे. त्या भगवंताला आपण किती खुश ठेवू शकतो राजी ठेवू शकतो त्याची सेवा करू शकतो. नाही तर बाहेर मोठे मोठे बोलतात आणि घरातल्या माणसांशी धड नाही असं नाही उपयोग आहे. ज्याला घर धड ठेवता येत नाही तो बाहेर काय बोलणार असं म्हणतं. तसं तिथंपासून घरात येणाऱ्या नोकर माणसापासून सर्वांच्यामध्ये भगवंत वास करतो आहे असा भाव ह्याला भाव असं म्हणतात. सर्व ठिकाणी त्याचं अस्तित्व मानणं आणि त्याप्रमाणे त्याच्याशी वर्तन ठेवणं. म्हणून मना पावना भावना राघवाची धरी अंतरी, ती अंतरात धर. ती भावना जर तू अंतरात धरलीस तर काय होईल त्याच्यामुळे, ती तुला आणि ती धर आणि सोडी चिंता भावाची. भावाची चिंता करायचं सोडून दे. हा भव म्हणजे भवसागर संसार, त्याच्यात तू राहायचंच आहे. देह आहे तोपर्यंत तुला राहणं भाग आहे. पुढेची चिंता करू नकोस. चिंता का वाटते माणसाला, अनेक प्रकारचं भय माणसाला वाटत असतं म्हणून चिंता. चोराचं भय, श्वापदाचं भय, राजभय, मृत्यूचं भय, सगळ्या गोष्टीचं भय वाटत असतं. आपलं जीवन जर स्वच्छ असेल तर भय वाटायचं कारण नाही आहे. चोराला आकर्षण वाटेल असं आपल्याजवळ काही ठेवलं नाही म्हणजे झालं. आला चोर, तुकोबा म्हणतात चोरच आमच्याकडे आलं तर त्याला भीती वाटते की आपलं काही जाईल का काय, कारण माझ्याकडे नाहीच आहे काही. तसं नाही, आपण आता पुष्कळ वर्तमानपत्र उघडले की वाचतो की घरामध्ये ठेवलेल्या चोराने नेलं. ठेवलंच कशाला घरात एवढं, अंगावर घालून गेलं चोरांनी काढलं, गेलंतच कशाला घालून मुळे. आणि मग त्या माणसांना व्याप, पोलिसाला व्याप, हा कसला मोह आहे, काय करायचं आहे सगळं. आहे तुमच्या घरच्यासाठी चरितार्थासाठी हवं ठेवा बँकेमध्ये, आपल्याजवळ ते ठेवायचं. मग चोराचं भय, टॅक्स बुडवलास राजाचं भय, श्वापदाचं भय झालं आपण रानावनात जात नाही आहे तिथं असलं तर ते भय, मृत्यूचं भय सगळ्यांनाच आहे. पण मृत्यूचं देखील भय न मानता तो केव्हाही येईल हे लक्षात घेऊन त्याच्या आत आपली तयारी काय आहे ती बघितली पाहिजे. येची क्षणी मरोन जाशी तरी रघुनाथी अंतरलासी, माझे माझे म्हणतोसी म्हणून या. हे माझं हे माझं हे माझं हे म्हणण्यामध्ये रघुनाथ राहायला बाजूला. आणि मृत्यू आला, काय आलं तुझ्याबरोबर? ज्याला माझं माझं म्हटलं त्यातलं कोणी येणार आहे का तुझ्याबरोबर? तुझा बँक बॅलन्स त्यातलं काय आहे, ते दागदागिने कपडे शालू काय येणार आहे तुझ्याबरोबर? जो तुझ्याबरोबर असणारा आहे राघव त्याला विसरलास. आणि जे इथंच राहणार आहे त्याला पक्क धरून ठेवला अंतःकरणात. अंती काय आलं, अंती मोकळा, काही मिळवलं नाही. नरजन्माला आला आणि फुकट गेला, मेला एक दिवस. त्यामुळे जागा हो, संत आपल्याला सगळ्यातून जागं व्हायला शिकवतात की अरे जागा हो, लवकर जागा हो. म्हणून मना पावना भावना राघवाची धरी अंतरी, ती अंतरात धर. आणि भावाची चिंता सोडी, संसार कर, चिंता करत बसू नको. चिंता होते चित्तामध्ये, चित्तामध्ये चिंता धरण्यापेक्षा भगवत चिंतन धर. चिंताची जागा चिंतनाने घे आणि तेही भगवंताचं चिंतन. संसाराचं चिंतन नाही आणि चिंताही नाही हा बारकावा लक्षात घेतला पाहिजे, तर आपल्याला नेमकं कळेल काय झालं आहे पुढे. असं काय झालं आहे, भवाची जीवा मानवा भूली ठेली. हा जो भवसागर आहे ना, संसार जो आहे ना, हा खरं म्हणजे अज्ञानाने आपल्याला भासतो. वस्तुतः संसार नावाचा पदार्थ नाही आहे. माणसाला भूल पडलेली आहे की हा संसार आहे, माझा संसार आहे, मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे. तू येताना घेऊन आलास का काही बरोबर, का जाताना घेऊन जाणार आहेस? चार दिवस जे आहेत ते जसं आपण धर्मशाळेत उतरतो तसं आपल्याला इथं राहायचं आहे. राहत असताना सगळं ठाक ठीक व्यवस्थित करायचं आहे आणि एक दिवस ती धर्मशाळा सोडून जायचं आहे. मग जोपर्यंत आहेस तोपर्यंत तरी आनंदाने राहा, सगळ्यांच्याशी प्रेम ठेव. त्यात पुन्हा माझं धरून बसलास, काय माझं आहे तुझं? आपली मुळं तरी आपली आहेत, विचार करावा. म्हातारपणी ती जेव्हा आपल्याला विचारण्याशी होतात तेव्हा आपल्याला वाटतं की अरे ह्याला माझं म्हणून त्याच्या पाठीमागं कवटाळण्यात आयुष्य गेलं. आता हा आपल्याला विचारतही नाही, त्याला आठवण देखील येत नाही. खूप ठिकाणी असं पाहायला सापडतं की म्हातारी माणसं मुलांची आठवण काढत आहेत, मुलं मागं वळून बघत देखील नाहीत की म्हातारा म्हातारी कुठं आहेत, ते त्यांचं काय झालं. वृद्धाश्रमात पाठवतात, दिवसेदिवस हे जास्त आपल्याला देखते पाहायला. त्यामुळे ह्या भ्रमात तू राहिलेला आहेस तर तू जागा हो. भावाची जीवा मानवा भूली ठेली, भ्रम पडला आहे त्याला. आणि नसे वस्तूची धारणा व्यर्थ गेली, जी वस्तू नाही आहे हा भवसागर असत आहे, जाणार आहे, नश्वर आहे, त्याच्याबद्दलची धारणा पक्की धरून ठेवलीस त्यामुळे जीवन व्यर्थ गेलं. म्हणून सत काय असत काय ओळखता आलं पाहिजे. सतला धरलं पाहिजे आणि असतला आपल्या ठिकाणी त्याला जसं आहे त्याप्रमाणे करायचं, फार त्याच्यात गुंतायचं नाही. आसक्ती त्याच्याबद्दल ठेवायची नाही. आसक्ती केव्हा म्हटलं जातं? जेव्हा त्याच्यातून आपण अपेक्षा धरतो तेव्हा. घराच्या बाहेर पडलो, कुठं गेलो, पुन्हा त्याचीच आठवण. हा कुठं गेला, तो कुठं गेला, तो कुठं गेला. आता गेलेत ना आपापल्या ठिकाणी, भगवंताला आठवाना बसून ते नाही होत. उलट भगवंताला आठवलं तर तोच सगळ्यांची काळजी घेईल. आपण तर काही करू शकत नाही इथं बसून, पण काय करायला हवं हेच नेमकं कळत नाही. आणि जन्मभर चिंता त्या संसाराची वाहत राहतो, त्यामुळे आपला जन्म फुकट जातो आणि आयुष्यात आपण काहीही मिळवत नाही. मना पावना भावना रागवाची धरी अंतरी. भावना रागवाचीच्या त्याचा अर्थ असा पुन्हा की विश्वास ठेव त्याच्यावर. राघव आहेच आहे असा विश्वास ठेव. आणि या भावाची चिंता सोडायची, याच्यामध्ये एक असं उदाहरण येतं की हरी नाम ही नौका धरलेली आहे. या भवसागरातून आपल्याला जर वाढायचं असेल तर हरी नामाची नौका घे, म्हणजे तू तरून जाशील. पण पाण्यात नौका आली तर चालते, नौकेत पाणी आलं तर बुडली. त्यामुळे आपण काय करतो आहोत, अंतःकरणामध्ये काय आहे आपल्या, कशाला धरून ठेवायला पाहिजे हे बघितलं पाहिजे. हरी नाम जर तुम्ही धरून ठेवला तर ह्या भवसागरातून तरून जाल. आणि अंतःकरणात संसार धरून ठेवलात बुडाल. आणि तसेच बुडत आहेत सगळे. बघतो आहे आपण तरणारा क्वचित कुठंतरी सापडतो, कारण त्याला तरायचं म्हणजे काय, कशासाठी तरायचं काय माहितीच नाही आहे. शाळा कॉलेजातून कुठं शिकवलं जात नाहीत, संत सगळीकडे सापडत नाहीत. सापडले तरी आपल्या बाहेर इतकी आपल्याला आकर्षणं आहेत, त्याच्यामध्ये आपण इतकं बुडालेलो आहोत की त्याच्यामध्ये आपल्याला संत शोधावा, त्याला विचारावं, समजून घ्यावं याचंही भान राहत नाही. आपण आपल्याच तंद्रीमध्ये आपलं काम करत राहतो. मग शेवटी काय राहतं त्याच्यामध्ये? संसार खरा हा भ्रम धरल्यामुळे सगळं आयुष्य फुकट जातं. म्हणून मना पावना भावना राघवाची धरी अंतरी, सोडी चिंता भवाची. भवाची जीवा मानवा भूली ठेली, नसे वस्तूची धारणा व्यर्थ गेली. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

0: पितृपंधरवड्यामध्ये भक्तीसुधावरून रोज गरुड पुराण प्रसारित होत आहे. मृत्यूपश्चात मृत पावलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होण्यासाठी श्री गरुड पुराण श्रवण करावं असं म्हणतात. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या अर्थात सर्वपित्री अमावस्येपर्यंत म्हणजेच 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान गरुड पुराण प्रसारित होत आहे. गरुड पुराण ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुन्हा प्रसारण रात्री 9 वाजता. या मालिकेला आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजन देण्यासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
0: श्रोते हो, ऐकूया संत सावतामाळी यांची अभंगरचना, संगीत आणि स्वर श्रीनिवास केसकर यांचा.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा .co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा .co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोतेहो आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्तिरचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
1: निशंक हो, निर्भय हो, मनारे.
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: भक्तिसुधा आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. श्रोते हो, आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांचं पद. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर राजेश दातार.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत. मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री स्वामी समर्थ। अक्कलकोट संस्थानात नथोबा या नावाचा एक स्वामी भक्त खजिनदाराच्या हुद्द्यावर काम करत होता। पराकाष्ठेचा स्वामी भक्त असलेला नथोबा आपल्या कर्तव्यात अतिशय चोख होता। स्वामींची सकाळ संध्याकाळ पूजा करून त्यांच्याच नामस्मरणात तो अखंड दंग असायचा। सत्वस्थ वृत्तीच्या नथोबाचा द्वेष करणारे दुष्ट लोक अक्कलकोटात होते। त्या दुष्ट लोकांनी काय केलं तर खजिन्यातले 2000 रुपये काढून घेतले। नथोबाला काहीच माहिती नव्हतं। दुसऱ्या दिवशी ह्याच दुष्ट लोकांनी राजाला जाऊन सांगितलं की महाराज, आपण नथोबावर खूप विश्वास टाकता, परंतु खजिना नीट सांभाळला जातो का ते पहा। रोज थोडे थोडे पैसे हा तुमचा खजिनदार काढून घेतो आहे असा आमचा संशय आहे। राजाने खजिन्यातली रक्कम मोजायचे आदेश दिले तेव्हा त्यात 2000ची तूट आहे हे राजे साहेबांच्या लक्षात आलं। राजानी नथोबाला कैद करून तुरुंगात टाकलं। अत्यंत प्रामाणिक असणाऱ्या नथोबाला खूप वाईट वाटलं। त्याने स्वामींचा धावा केला। रात्रभर नथोबा अस्वस्थ होता। दुसऱ्या दिवशी गुरुवार होता। राजे साहेब स्वामींच्या दर्शनाला आले आणि हात जोडून उभे राहिले। त्यांच्याबरोबर दाजीबा भोसले हे त्यांचे कारभारी आले होते। ह्याच कारभाऱ्याने खजिना मोजून 2000ची तूट आहे असं राजे साहेबांना सांगितलं होतं। राजे साहेबांना पाहताच स्वामींनी राजांकडे जळजळीत नजरेने पाहिलं। राजे साहेब घाबरले। स्वामींना त्यांनी वाकून नमस्कार केला तेव्हा स्वामी कडाडले, म्हणाले, खजिना नीट मोजला काय? कारण नसताना आमच्या भक्तांना तुरुंगात डांबून ठेवता? राजा घाबरला। त्याने दाजीबांना पुन्हा खजिना मोजायला सांगितलं तर आश्चर्य, रक्कम बरोबर होती, एका पैचीही तूट नव्हती। राजाला पश्चाताप झाला आणि त्याने नथोबाला कैदेतून मुक्त केलं। त्याची क्षमा मागितली, पुन्हा कामावर यायची विनंती केली। नथोबाला स्वामींनी कृपावंत होऊन मदत केली होती। नथोबा स्वामींकडे धावत धावत आला। स्वामींच्या चरणांवर आपला माथा ठेवला। अश्रूंनी स्वामींचे चरण धुतले। म्हणाला, स्वामी, तुमची लीला अगाध आहे, आता मी फक्त तुमचीच सेवा करणार। नथोबाने राजाची चाकरी सोडली आणि तो स्वामीचरणी सेवा करू लागला। आता त्याच्या आनंदाला दिशा पुरत नव्हत्या।
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, तुमच्या जिव्हेवर स्वामींचं नाम सतत घोळत असेल तर तुम्ही कुठल्याही संकटातून मुक्त होऊ शकता। कुठल्याही संकटात तुम्ही डगमगणार नाही। कारण एकच, स्वामी तुमचं अखंडपणे संरक्षणच करीत असतात। तेवढी अतूट श्रद्धा हवी आणि नामस्मरण अथक हवं, तरच हे शक्य होईल। म्हणून तुम्ही स्वामींच्या नामातच गर्क राहा।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 30 सप्टेंबर. प्रपंचात असावी खबरदारी, मन लावावे रामावरी. सर्वांचे राखावे समाधान, पण रामाकडे लावावे मन. रामाला स्मरून वागावे जगात आपण, तेथे पश्चात्तापाला नाही कारण. म्हणून कृतीस असावा साक्षी भगवंत, हा जाणावा खरा परमार्थ. व्यवहार करावा व्यवहार ज्ञानाने, परमार्थ करावा गुरु आज्ञेने. कली अत्यंत माजला, गलबला चोहोकडून जरी झाला, चित्त ठेवावे रामावर स्थिर, कार्य घडते बरोबर. स्वस्थ बसावे एके ठिकाणी, राम आणत जावा मनी. प्रयत्नांती परमात्मा ही खूण घालावी चित्ता, व्यवहारी ठेवावी दक्षता. मागेल झाले ते होऊन गेले, पुढील होणार ते होऊ द्यावे भले. त्याचा न करावा विचार, आज चित्ती स्मरावा रघुवीर. आतबट्ट्याचा नाही व्यापार, ज्याने घरी आणला रघुवीर. नुसत्या प्रयत्नाने जग सुखी होते, तर दुःखाचे वारे न भरते. म्हणून परमात्मा आणि प्रयत्न यांची घालावी सांगड, म्हणजे मनी न वाटे अवघड. जेथे वाटते हित, तेथे गुंतत असते चित्त. चित्त गुंतवावे भगवंतापाशी, देह ठेवावा व्यवहाराशी. चित्ती ठेवावी एक मात, कधी न सुटावा भगवंत. राम माझा धनी, तोच माझा रक्षिता जनी. हे आणून चित्ती विषयाची, योग्यतेने करावी संगती. देह करावा रामार्पण, मुखी घ्यावे नामस्मरण. संतांची संगती रामावर प्रीती, तोच होईल धन्य जगती. व्यवहार सांभाळून करावा परमार्थ जतन. राम ठेवावा हृदयात, जपून असावे व्यवहारात. रामाचे चिंतन नामाचे अनुसंधान, वृत्ती भगवत्परायण. साधू संतास मान, आल्या अतिथा अन्नदान. भगवंताला भिवून वागणे जाण, या विण परमार्थ नाही आन. प्रपंचात असावी खबरदारी, मन लावावे रामावरी. त्याचा राम होईल दाता, न करावी कशाचीही चिंता. करवंटीचे कारण, खोबरे राहावे सुखरूप जाण. तैसे आपले देहाचे संबंध ठेवून, चित्ती असावा रघुनंदन. परमार्थ करावा जतन, मन करून रामाला अर्पण. प्रपंची असावे सावध, कर्तव्यी असावे दक्ष. तरी न सोडावा रामाचा पक्ष. प्रयत्नांती परमेश्वर हे सज्जनांचे बोल, मनी ठसवावे खोल. पण आरंभी स्मरला राम, त्यालाच प्रयत्नांती राम. हा ठेवावा विश्वास, सुखे साधावे संसारास. कर्तव्यात भगवंताचे स्मरण, हेच समाधान मिळण्याचे साधन. प्रयत्न करावा मनापासून, फळाची अपेक्षा न ठेवून. कर्तव्यात असावे तत्पर, निस्वार्थ बुद्धी त्याचे बरोबर. जोवर देहाची आठवण, तोवर व्यवहार करणे जतन. म्हणून प्रयत्न करावा कर्तव्य जाणून. यश देणे न देणे भगवंताचे अधीन. दाता राम हे आणून चित्ती, आपण वर्तावे जगती. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: श्रोते हो, संत एकनाथ महाराजांचं भारूड ऐकूयात. पारंपरिक संगीत रचनेतलं हे भारूड गायलं आहे शाहीर साबळे आणि सहकारी यांनी.
2: सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा हा डोंगर रे, आडवा हा डोंगर रे, आडवा हा डोंगर रे.

अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी, प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

गोविंद पोवळे आणि प्रभाकर नागवेकर यांच्या स्वरात ऐकूयात संत नामदेव महाराजांचा अभंग. संगीत दत्ताराम गाडेकर.

श्रोते हो, आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर जोग यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. पितृपंधरवड्यामध्ये भक्तीसुधावरून रोज गरुड पुराण प्रसारित होत आहे. मृत्यूपश्चात मृत पावलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होण्यासाठी श्री गरुड पुराण श्रवण करावं असं म्हणतात. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या अर्थात सर्वपित्री अमावस्येपर्यंत म्हणजेच 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान गरुड पुराण प्रसारित होत आहे. गरुड पुराण ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुन्हा प्रसारण रात्री 9 वाजता. या मालिकेला आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजन देण्यासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोतेहो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया बुधवारचा नाम मंत्र।

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना, ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम, आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70-20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

श्रोतेहो सादर करत आहोत श्री गरुड पुराण सारांश वाचन. अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री गरुड पुराणामध्ये रत्न परीक्षेविषयी विस्तृत वर्णन आहे. सूत म्हणतात, रत्न परीक्षेबद्दल कथन करतो ते जाणून घ्या. बळ नावाचा राक्षस होऊन गेला. इंद्र आणि सर्व देवगणांना जिंकून घेतलं होतं. तो स्वतः कोणालाच जिंकला जात नव्हता. देवगणांनी मखाला वर देण्याचा बहाणा करून त्याला पशुताच दिली होती. सत्वशील असा तो मख मारला गेला होता. आपल्या वचनरूपी पाशाने नियंत्रण प्राप्त झालेला तो पशुस्तंभात प्रवेश करू लागला. बलाने हे कार्य लोकांच्या उपकारासाठी आणि देवांच्या कल्याणाच्या इच्छेने केलं होतं. सत्वाने शुद्ध असलेल्या त्याचे संपूर्ण अवयव रत्नरूप झाले. त्यानंतर आकाशमार्ग, विमानमार्ग यातून महान वेगाने पडत असताना काही रत्न नदीत, पर्वतावर आणि अरण्यात पडली. तिथे रत्न निर्माण होताच राक्षस, विषव्याल, व्याधीचे नाशक, दुष्टांचा नाश करणारे उत्पन्न झाले. हिरा, मोती, पद्मराग, पाचू ही रत्न आली. इंद्र, नीलमणी, बेरिल रत्न, पुष्पराग, कर्केतन सपुलक, रुधिराख्य, समन्वित स्फटिक, विद्रुममणी या रत्नांचा रत्नपारखी लोकांनी प्रयत्नपूर्वक संग्रह केला. त्यांनी सर्व प्रकारच्या रत्नांचे आकार, रंग, त्यांचे गुणदोष, त्यांच्यापासून मिळणारी फळं यांचा सखोल अभ्यास आणि निरीक्षण केलं. त्यानंतर सर्व शाखातील विद्वानांनी रत्नपारखी लोकांकडून रत्नांच्या किमती जाणून घेतल्या. वाईट लग्नात किंवा वाईट दिवसात निर्माण झालेली रत्न दोषयुक्त असतात, गुणसंपत्तीच्या दृष्टीने हीन असतात. श्री अर्थात ऐश्वर्य आणि संपन्नता याची इच्छा असणाऱ्याने परमेश्वर कृपेने नीट तावून सुलाखून पारखून रत्न घ्यावीत, ती वापरावीत किंवा त्यांचा संग्रह करावा. रत्नपारखी लोकांनी महान प्रभावशाली हा हिराच मानला आहे. पूर्वी उत्तम प्रकारे हिऱ्याची पारख केली जात असे. हेम, मातंग, सौराष्ट्र, पौंड्रू, कलिंग, कौशल, वेंटातट, ससौवीर हे 8 वज्राचे विहारक असतात. हिमालयामध्ये तयार होणारा हिरा थोडासा ताम्रवर्णाचा असतो. वैणवातटीय वज्र म्हणजे हिरा चंद्राच्या किरणांसारखा प्रकाशयुक्त असतो. सौवीर वज्र मेघवर्ण असतो, तो सौराष्ट्रात सापडतो. कलिंग देशात सापडणारं रत्न सोन्याच्या रंगासारखं असतं. कौशल देशात उत्पन्न होणारा हिरा पिवळ्या रंगाचा असतो. ज्या हिऱ्याच्या पार्श्वभागी योग्य प्रकारे सरळ रेषा असते, बिंदू असतो, तो हिरा चांगला, तो दोषरहित असतो. असा हिरा परमाणूच्या आकारासारखा सापडतो. हिरवा, पांढरा, पिवळा, पिंगट, शणय, श्याम आणि तांबडा हे वर्ण अनुक्रमाने विष्णू, वरुण, इंद्र, अग्नी, पितृपती, वायुदेवता यांच्या वर्णाचं द्योतक आहेत. विद्वान माणसाने वज्राचा स्वीकार कधी करू नये. गुणयुक्त हिरा हा शुभ असतो आणि दोषयुक्त हिरा दोष किंवा संकट निर्माण करणारा असतो. ज्या हिऱ्याचा एखादा भाग तडा गेलेला असतो तो कितीही गुणयुक्त असला तरी आपल्या घरात ठेवू नये. शुद्ध, मलविरहित, स्फुट आणि योग्य प्रकारे रेषा असलेला, रंगयुक्त, लहान, ज्याचा पार्श्वभाग चांगला आहे, ज्याच्यात दोष नाहीत, जो इंद्राच्या वज्राप्रमाणे किरणांनी युक्त आहे, असा हिरा या जगात प्राप्त करणं सहज शक्य नसतं. ज्याचा अग्रभाग तीक्ष्ण आहे, जो मलविरहित आहे, ज्यात दोष नाही, असा हिरा जो आपल्या अलंकारात धारण करून शरीरावर वागवतो, त्याची सर्व बाजूंनी भरभराट होते. त्याला वैभव आणि सुख प्राप्त होतं. त्याला सर्प, अग्नी, विष, वाघ, चोर आणि जल यांचं तसंच अशा प्रकारच्या अन्य भयांचं कारण उरत नाही. पुष्पपराग, लोह, गोमेदक, वैदुर्यस्फटिक आणि त्याचप्रमाणे अन्य विभिन्न प्रकारच्या खड्यांपासून कुशल कारागीर हिऱ्यांची प्रतिरूपं म्हणजे नकली किंवा खोटे हिरे तयार करतात.
म्हणून योग्य रत्नपारखी माणसांकडूनच रत्नांची परीक्षा करावी. सर्व रत्नांमध्ये वज्राची प्रमुखता असते. तिरके छिद्र असलेलं रत्न नीट पारखून घ्यावं. विजेप्रमाणे प्रकाशमान होणारं रत्न धारण करणारा माणूस हा पराक्रमी राजा किंवा त्या समान अधिकार असलेला माणूस होतो. त्याला अनेक प्रकारची सुख प्राप्त होतात. म्हणून योग्य रत्नपारखी माणसांकडूनच रत्नांची परीक्षा करावी. सर्व रत्नांमध्ये वज्राची प्रमुखता असते. तिरके छिद्र असलेलं रत्न नीट पारखून घ्यावं. विजेप्रमाणे प्रकाशमान होणारं रत्न धारण करणारा माणूस हा पराक्रमी राजा किंवा त्या समान अधिकार असलेला माणूस होतो. त्याला अनेक प्रकारची सुख प्राप्त होतात. वैदुर्य स्फटिक आणि त्याचप्रमाणे अन्य विभिन्न प्रकारच्या खड्यांपासून कुशल कारागीर हिऱ्यांची प्रतिरूपं म्हणजे नकली किंवा खोटे हिरे तयार करतात. म्हणून योग्य रत्नपारखी माणसांकडूनच रत्नांची परीक्षा करावी. विजेप्रमाणे प्रकाशमान होणारं रत्न धारण करणारा माणूस हा पराक्रमी राजा किंवा त्या समान अधिकार असलेला माणूस होतो. त्याला अनेक प्रकारची सुख प्राप्त होतात. श्री गरुड पुराणामध्ये मुक्ता परीक्षा याविषयी एक प्रकरण आहे. सूत म्हणतात, मुक्ता फल म्हणजे मोती. हे मोती जीमूत, वराह, शंख, मत्स्य, अही आणि शुक्ती यापासून तसंच वेणूपासून जन्मग्रहण करत असतात. ह्या सर्वात शिंपेतून जन्म घेणारे मोती सर्वात जास्त असतात. हत्ती, रोहू मासा आणि शंख यांच्यापासून प्राप्त होणारे, त्याचप्रमाणे वराहापासून प्राप्त होणारे मोती बहुधा फारसे तेजस्वी नसतात, पण तरीही त्यांना मंगलदायक समजतात. मोत्यांच्या मुख्यतः 8 जाती मानल्या जातात. यामध्ये शंखापासून उत्पन्न होणारा मोती अधम प्रकारचा मानला जातो. हत्तींच्या कुंभस्थलापासून जो मोती प्राप्त होतो तो किंचित पिवळसर रंगाचा असतो. जलचरांच्या मुखात काही वेळा मोती आढळतात. असे मासे पाण्यात मध्यभागी आणि समुद्रात हिंडताना आढळतात. वराहाच्या दाढेपासून उत्पन्न होणारा मोती हा त्याच्या दाढेच्या वर्णाचा असतो. जो मोती सर्पापासून उत्पन्न होतो तो माशाप्रमाणे अत्यंत तेजस्वी असून त्याप्रमाणे उज्ज्वलतेचा गुण असतो. हा मोती शुभ वर्णाचा आणि तेजस्वी असतो. अन्य रत्नांवर मात करणारं असं महान प्रभावी रत्न प्राप्त करून मनुष्य राज्य आणि दुर्लभ संपत्ती हे देखील मिळवू शकतो. सर्पाच्या मुकुटधारी अशा मण्याचा तर असा अद्भुत प्रभाव असतो की ज्यामुळे मनुष्य तेज आणि परमपुण्य यांचा अधिष्ठाता बनतो. अशी रत्नयुक्त संपत्ती मिळवण्यासाठी साहजिकच मनुष्याला प्रबल इच्छा असते आणि आपलं भाग्य जाणणारे लोक सुयोग्य वेळ पाहून त्यासाठी प्रयत्नरत राहतात. ज्या मनुष्य कोशात सूर्योत्पन्न मणी असतो तो मनुष्य सर्पदंड इत्यादी पीडा यापासून नेहमीच अलिप्त राहतो. आकाशापासून निर्माण झालेला मोती जमिनीपर्यंत पोहोचू शकत नाही, कारण असे मोती आकाशामध्येच देवगण प्राप्त करून घेत असतात. ज्या मण्यांच्या किरणांपासून दशदिशा प्रकाशमान होतात असा मणी सूर्यबिंबाप्रमाणे अतिशय प्रकाशमान असतो. ज्याप्रमाणे सूर्याकडे बघताना डोळे दिपून जातात त्याप्रमाणे हा मोती देखील प्रखर असतो. अमावास्येच्या रात्रीसुद्धा ह्या मण्याचा प्रकाश दिवसासारखा प्रकाश देणारा असतो. जी पृथ्वी अनेक चित्रविचित्र रत्न आणि 4 समुद्र तसंच सुवर्णांनी संपृक्त आहे अशी पृथ्वीसुद्धा त्या तेजस्वी रत्नांच्या मूल्याची बरोबरी करू शकणार नाही. हा मणी केवळ राजाचंच भलं करतो असं नाही, तर प्रजेचं देखील भाग्य त्यामुळे उजळतं. त्याच्या प्रभावामुळे सहस्त्र योजनांपर्यंत संकट दूर पळून जातात. महासुरासारख्या बलाढ्य अशा ह्या मण्याचा प्रकाश आकाशातल्या नक्षत्रांप्रमाणे सभोवार विखुरलेला असतो. चंद्राप्रमाणे 16 कलांनी परिपूर्ण आणि समस्त मण्यांमध्ये महान गुणांनी श्रेष्ठ असा हा मोती असतो. उडदाच्या अर्ध्या भागाप्रमाणे आकार असलेला किंवा त्याही पेक्षा लहान आकार असलेला मोती असू शकतो. ज्या समुद्राच्या तळाशी असलेल्या शिंपल्यात हा मुक्तामणी जाऊन पडतो
तिथेच त्याचा मोती बनतो. अशा मोत्याचे सैहलिक, पारलौकिक, सौराष्ट्रिक, ताम्रवर्ण, पारशव, कौबेर, पांड्य, हाटक आणि हेमक असे नऊ प्रकार आहेत. शिंपल्यातून उत्पन्न झालेला मोती गुण आणि प्रभा यांच्यामुळे नेहमीच उत्कृष्ट दर्जाचा असतो. अशा मण्यांची वैशिष्ट्ये नेहमीच दर्जेदार असतात, त्याबाबत चिंता करण्याचं कारणच नसतं. जाणकार लोक मोत्याच्या दर्जानुसार त्याचं मूल्य ठरवतात. सहा गुंजा इतकं प्रमाण असणाऱ्या मोत्याचं मूल्य जाणकारांनी प्रमाणबद्ध केलं आहे. जर मोत्यामध्ये 16 गुण धारण करण्याची पात्रता असेल तर अशा मोत्याला दार्विकारव्य असं नाव आहे. 20 गुणांनी युक्त मोती भवक असा म्हटला जातो. जर अशा गुणसंपत्तीने मोती युक्त असेल तर त्याची खूप मोठी किंमत असते. हर तऱ्हेच्या मोत्यांना अन्नपात्रात जंबीर रसाच्या योजनेने तप्त करावं आणि नंतर अत्यंत कोमल अशा तंतू मुलांनी घासावं, म्हणजे लगेचच आपल्या इच्छेप्रमाणे मोती वैध बनतो. जे मोती बनावट असल्याची शंका निर्माण होते त्या मोत्यांना गरम तेलात किंवा मिठाच्या पाण्यात ठेवावं, कोरड्या वस्त्राने घासावं. अशा कृतीने जर मोत्यामध्ये काही बदल झाला नाही तर तो मोती अकृत्रिम असतो, म्हणजेच हा मोती बनावट असतो. प्रमाणभूत असलेला, स्वच्छ आणि ज्यापासून किरण निघतात असा मोती श्रेष्ठ मोती मानला जातो. यानंतर गरुड पुराणामध्ये पद्मराग परीक्षा हा विषय आला आहे. सूत गरुडाला म्हणतात. सूर्य उत्तम रत्न आहे, तो रात्रीचं हरण करून या निळ्या आकाशात प्रकाशमान होतो. सिंहल द्वीपामध्ये विशाल हृदय असणारी आणि जिच्या दोन्ही तटांवर उंच उंच वृक्ष सुशोभित आहेत आणि ज्या सरितेची सूर्याने मुक्तता केली आहे अशी सर्वोत्कृष्ट नदी आहे, तेव्हापासूनच गंगेप्रमाणे पवित्र आणि सर्वांना सुखकर हितावह होणारी ही सरिता रावण गंगा या नावाने प्रसिद्ध झाली. आता त्या सरितेचे दोन्ही तट रात्री रत्नांनी शोभित होत असतात. या नदीच्या किनाऱ्यावर आणि पाण्यात उज्ज्वल आणि सुंदर रंग असणारे पद्मराग वास्तव्य करीत असतात. सौगंधिक आणि करुविंदनसारखे महान गुणांचे स्फटिक तिच्यामध्ये उत्पन्न होतात. ते बंधुक, गुंजाफल तसंच सकलेंद्रगोप आणि जवासारखे रक्तवर्णी तसंच ढाक फुलांप्रमाणे प्रकाशमान असतात. काही स्फटिक कुसुंभ आणि नील यांच्या मिश्रणाने रक्तकमळासारखे शोभादायक असतात. काही हिंगुळाप्रमाणे कांतिमान असतात. तेज, कठीणता आणि महानता या गुणांनी युक्त स्फटिक सारखेच असतात. तुंबरू नावाच्या देशात स्फटिकांप्रमाणे समान असणारे काही स्फटिक उत्पन्न होतात, परंतु अशा स्फटिकांचं मूल्य अधिक नसतं. जो मोती कर्कर, छिद्र आणि मल यांनी वेष्टित असतो, तसंच मोतीरत्नांप्रमाणे ज्याचा प्रभावही पडत नाही, जो कठीण आणि इतर रत्नांच्या वर्णाप्रमाणे नसतो, तो मोती जात आणि गुण यांनी युक्त असूनसुद्धा मौल्यवान असत नाही. अशा दोषयुक्त मोत्याला जो माणूस धारण करतो त्याचा शोक, चिंता, रोग, मृत्यू, वित्तनाश इत्यादी सर्व नाश होतो. परंतु महान गुणांनी युक्त पद्मराग धारण करणाऱ्या पुरुषाला कधीही आपत्तीला तोंड द्यावं लागत नाही. म्हणूनच विद्वान पुरुषाने नेहमी रत्नाची पारख करूनच ते धारण करावं. यानंतर गरुड पुराणामध्ये पाचूंची परीक्षा ही देखील दिलेली आहे. सूत म्हणतात, सर्पांचा अधिपती वासुकी नाग दानवांच्या राजाचं रक्त घेऊन जणू काही आकाशाला छेदून शीघ्र गतीने निघून गेला. पुढे गरुड पक्ष्यांचा नायनाट करताना त्याने आपल्या मस्तकावरील मणी एका अरण्यात सोडून दिला. याचवेळी त्या मण्याच्या श्रेष्ठत्वाने ती भूमी पाचूंची खाण बनली. त्या रत्नांच्या ठिकाणी जे काही उत्पन्न होतं ते सर्पविषनाशक बनून उपयोगात आणलं जातं. ज्या पाचूचा रंग अत्यंत हिरवा असतो, ज्यापासून अनेक किरणं फुटतात, मध्यभागी
जो सुवर्ण चूर्णांनी पिवळसर दिसतो, आपला हिरवा रंग ज्याच्या प्रकाशामुळे प्रकट होतो, असा मोती पाचूच होय. हिरा आणि मोती विजातीय असतात, त्यांचा प्रकाश वर जाणारा असतो. काही हिरे मोती असे असतात की ज्यांना सरळ ठेवलं असता त्यांच्यापासून प्रकाश उत्पन्न होतो, पण त्यांना थोडं तिरकं ठेवल्यास त्यांचा प्रकाश त्वरित नष्ट होतो. पाचू हा युद्धाच्या वेळी धारण करावा किंवा संकटाच्या वेळी धारण करावा. पद्म मोत्याच्या मूल्यापेक्षा अधिक मूल्य पाचूचं असतं. या पाचूमध्ये जर दोष असेल तर त्याचं केवळ मूल्यच कमी होत नाही, तर त्यापासून हानी होण्याचा देखील संभव असतो. यानंतर गरुड पुराणात इंद्रनील परीक्षा याविषयी विवेचन आला आहे. सूतजी म्हणतात, सिंहल देशाच्या राणीच्या हातून कमळाप्रमाणे तेज असणाऱ्या डोळ्यांची जोडी पडली होती. या देशात असित कमळ, हरकंठ इत्यादी मोती निर्माण होतात. अन्य मोती समुद्राच्या पाण्याप्रमाणे प्रसन्न, काही अंबूप्रमाणे कांतिवान, तर काही मोरांच्या समूहाप्रमाणे प्रतिभावान आहेत. या मोत्यांमध्ये एक मोती असा आहे की जो विशेष सुंदर आणि प्रकाशमान आहे. यामध्ये इंद्रनील मोती महान गुणांनी युक्त असतो. पद्म मोत्याला धारण केल्यावर जे गुण दिसतात त्याच गुणांवर इंद्रनील धारण केल्यावर मानव प्राप्त करू शकतो. अनुभवांनी पद्म मोत्याची परीक्षा होते आणि त्याचाच प्रत्यय इंद्रनील मोत्यामध्ये आढळतो. इंद्रनील मोत्याप्रमाणेच कचोत्पल, करवीर, स्फटिक इत्यादी या जगात विजातीय मानले गेलेले आहेत. या मोत्यांची महत्ता आणि कठीणता नेहमीच बघण्याजोगी असते. इंद्रनील मोत्याच्या मध्यभागी इंद्रायुधी तेज असतं. असा मोती अधिक मौल्यवान असतो आणि जगात इंद्रनील मोती हा दुर्लभ मानला गेला आहे. गरुड पुराणामध्ये वैदुर्य परीक्षा ही देखील आलेली आहे. श्री सूत ब्राह्मणाला म्हणाले, वैदुर्य, पुष्पराग, भीष्मक यांची परीक्षा ब्रह्मदेवाकडून केली जाते. महाअसुराच्या आवाजाने जगाच्या प्रलयाच्या वेळी वैदुर्य रत्न उत्पन्न झालं, जो शोभा, द्युती आणि वर्ण यांचं मूळ आहे. भूमंडळात जे अनेक मोत्यांचे वर्ण अस्तित्वात आहेत त्या सर्व मोत्यांचे वर्ण वैदुर्य मोत्याचे असतात. असा गुणांनी युक्त वैदुर्य मोती आपल्या मालकाला श्रेष्ठ भाग्य देतो आणि जो दोषमुक्त असतो तो आपणाबरोबरच आपल्या स्वामीला देखील त्रासदायक होतो. म्हणूनच त्याची अत्यंत बारकाईने पाहणी करून निवड करणं आवश्यक असतं. जो मोती मोठ्या गुणांनी युक्त आणि सोन्याप्रमाणे मौल्यवान असतो असा मोती वैदुर्य मोत्याचं मूळ मानलं गेलाय. विद्वान लोकांकडून मोत्याच्या प्रकारात जो भेद केला गेला आहे तो योग्य आहे. त्यांनी मोत्यात स्नेह, लघुता, मृदुता आणि विजाती चिन्ह यानुसार भेद केले आहेत. सागरतटांच्या जवळ खाणीतून निघालेल्या मोत्यांची किंमत सर्वत्र सारखीच असते. चार मासा परिमाण शाण आणि पाच मासा कृष्णल आणि पळ यांचा दहावा भाग याने त्याचं मूल्य निश्चित करण्याची पद्धत आहे. त्यानंतर गरुड पुराणामध्ये अन्य रत्नपरीक्षा देखील आहेत. श्री सूत म्हणतात, महासुराची कातडी जेव्हा हिमाद्रीमध्ये पडली तेव्हापासून महान गुणांनी युक्त पुष्परागरत्न निर्माण झालं. पांडू आणि सुंदर असा पद्मराग नावाचा पाषाण कौरुंडक नावाचा असतो, जो अधिक लाल असतो. जो पद्मराग आणि इंद्रनील वर्णाचा सुनील असा म्हटला गेला आहे. रत्नशास्त्रामधील विद्वानांच्या मताप्रमाणे त्या मोत्यांचं मूल्य वैदुर्य मण्याप्रमाणेच सांगितलेलं आहे. हा मोती धारण करणाऱ्याला फलही त्याच स्वरूपाचं मिळतं. स्त्रियांना मात्र या मोत्यामुळे पुत्रप्राप्ती होते. श्री सूत म्हणतात, भीष्म नावाच्या मोत्याला जो गळ्यात धारण करतो त्याला वैभव प्राप्त होतं, संकट दूर पळतात. या मोत्याची अंगठी धारण करणाऱ्या माणसाला विषाची बाधा होत नाही. हरिओम.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत श्री गरुड पुराण सारांश वाचन. अभिवाचक होते आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

गरुड पुराणाची संपूर्ण मालिका ज्यांच्या स्मरणार्थ प्रायोजित केली त्यांची नावं अशी: स्वर्गीय संगीत भूषण पंडित राम मराठे, स्वर्गीय श्री श्रीनिवास अमृतराव केसकर, स्वर्गीय सौ वसुमती श्रीनिवास केसकर, स्वर्गीय सौ चंद्रप्रभा विश्वनाथ सातपुते आणि स्वर्गीय श्री विश्वनाथ सातपुते यांच्या स्मरणार्थ ही संपूर्ण मालिका प्रायोजित केली गेली.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. श्रोतेहो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या।

हा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुद्धा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101, 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुद्धाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुद्धाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुद्धा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुद्धा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर राहुल देशपांडे यांचा.

आता ऐकूया आद्य स्त्री संत महदंबा यांचं पद. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर पल्लवी पोटे यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
1: निशंक हो निर्भय हो मनारे.
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी बासरीवर वाजवलेला राग कृष्णध्वनी.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी बासरीवर वाजवलेला राग कृष्णध्वनी. श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, लता मंगेशकर यांच्या स्वरातली एक भक्तिरचना ऐकूया. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।
2: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम, आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, भक्ती सुधा वरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम नंदादीप।
0: श्रोते हो, विद्याधर गोखले यांची रचना आता ऐकूया। संगीत आहे पंडित राम मराठे आणि प्रभाकर भालेकर यांचं आणि स्वर शरद जांभेकर यांचा।

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया सोपानदेव चौधरी यांची गीतरचना, संगीत आणि स्वर वसंत आजगावकर यांचा.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: श्रोतेहो, ऐकूया राजा बढे यांची गीतरचना, संगीत आणि स्वर पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

आता ऐकूया राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग, स्वर पंडित भीमसेन जोशी

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा. आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना. संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं. स्वर आहे रवींद्र साठे आणि विभावरी आपटे यांचा.

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज 5:30 भक्तीसुधावर. भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज 12:00 आणि 10:00.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग। श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना। संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा।

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोतेहो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया दादा जोशी यांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत. आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोतेहो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया बुधवारचा नाम मंत्र।

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम, आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70-20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्ति सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांचा मनोबोध आपण पाहतो आहोत. आता 79वा श्लोक आहे. मना पावना भावना राघवाची, धरी अंतरी सोडी चिंता भवाची, भवाची जीवा मानवा भूली ठेली, नसे वस्तूची धारणा व्यर्थ गेली. यात समर्थ म्हणतायत, तू राघवाची भावना ठेव. इथं भावना ठेव याचा अर्थ भाव ठेव. भाव याचाही अर्थ असा की भगवंताचा कुठेही अभाव नाही, त्याचं अस्तित्व अखंड सर्व काळ आहेच आहे. तो असतची असे सर्व काळ असं म्हटलं आहे. कोणत्याही स्थळी, कोणत्याही काळी, कोणत्याही स्वरूपात तो आहेच आहे असा भाव ठेव. म्हणून प्रत्येक गोष्ट करताना तो आपल्याकडे बघतो आहे असं भान पाहिजे. आता इथं कोणीही नाही आहे, मी कसंही केलं तर चालतं? नाही चालत. त्याचं लक्ष आहे. तुम्ही काय करतात, तुमच्या मनात काय विचार येतो हे देखील तो साक्षी आहे. तिथे वेडावाकडा विचार जरी आपल्या मनात आला कुणाबद्दल, तरी देखील त्याची फळं आपल्याला भोगावी लागतात. म्हणून मनात देखील प्रत्येकाबद्दल प्रेमभावच पाहिजे. कुणाबद्दल मत्सर, द्वेष, स्पर्धात्मक भाव, तुसडेपणा, तिसडेप असं काही जर आला तर तो भगवंताला चालत नाही. भगवंत हा प्रेमरूप आहे, लव इज गॉड. पण जितकं प्रेमळ अंतःकरण असेल तितका भगवंताचं अस्तित्व आपल्या अंतःकरणात राहील. जर त्या ठिकाणी नाना प्रकारचे कामक्रोधादी विकार आले, लोभ आला, की भगवंत आपल्याला अंतरतो, त्याला राहायला जागाच राहत नाही. विकार सगळी जागा व्यापून टाकतात. त्यामुळे जरी इकडं आपण नाम घेत असलो आणि त्याचबरोबर हे विकार असतील तर हे पथ्य पाळायला पाहिजे. हे सगळे गेल्याखेरीज अंतःकरण निर्मळ होत नाही, भगवंताला तिथं बसायला स्थान नाही. नाहीतर वस्तुतः ईश्वर सर्व भूतानां हृदयेषु जुन तिष्ठति. प्रत्येकाच्या अंतःकरणात भगवंत आहे, पण त्या भगवंताला बसायला आपलं अंतःकरण, हृदयाचा चौरंग स्वच्छ आहे का, निर्मळ आहे का, तो जर असेल तर भगवंताची प्रतिष्ठापना तिथं करता येते. आणि तिथं जर विकारांचा बुजबुजाट असेल तर भगवंत त्या ठिकाणी राहत नाही. मग कुठं आहे? मदभक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद असं म्हटलं आहे. माझे भक्त ज्या ठिकाणी माझं गुणगान करत असतील तिथं मी असतो. म्हणजे गुणगान करणारा पाहिजे आणि तो करणाराही भक्त पाहिजे. भक्तीनं करायला पाहिजे. नुसतं हे जे गाणी म्हणतात निर्णया ठिकाणी ते नाही, तसं नाही चालणार. भगवंताला आळवण्यासाठी जर काय काय तर म्हणून गाणाराने सुद्धा भगवंतासाठी गावं, लोकरंजनासाठी गाणं हे वेगळं आणि भगवंताच्या प्राप्तीसाठी त्याला आळवण्यासाठी गाणं हे वेगळं आहे. कुठलीही कला असली तरी ती भगवंताच्या प्राप्तीसाठी घालवली पाहिजे. चित्रकला असली तरी भगवंताचे चित्र रेखाटतो आहे, त्याच्यामध्ये रंगून गेलेलं आहे, असं काही दृश्य पाहिजे. त्यामुळे इथं ते म्हणत आहेत की राघवाची भावना ठेव. त्यांनी काय होईल? मना पावना, की मनाला पावन करणारी आहे, निर्दोष करणारी आहे, पवित्र करणारी आहे. राघवाची भावना ठेवलीस की तुझं मन हळूहळू पवित्र होत जाईल. प्रत्येक वेळा तुला स्मरण होईल की भगवंत आपल्याकडे पाहतो आहे. आपण कसं तरी वागलो, काहीतरी बोललो, कसं तरी बसलो, उठलो, काही केलं त्याला चालणार नाही. पद्धतीनंच सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत. असे जर आचार, विचार आणि उच्चार हे सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्या पाहिजेत. नाही तर बोलतो एक, उच्चार एक चांगला करतो आहे आणि आचार धड नाही आहे, नाही चालणार. सगळ्या गोष्टी एकरूप झाल्या पाहिजेत आणि भगवंताला आवडेल असं प्रत्येक गोष्ट वर्तन आपल्या हातून झालं पाहिजे. मनातील विचार देखील दया, क्षमा, शांती, परोपकार असे विचार मनात पाहिजेत. मी दुसऱ्यासाठी काय करू शकेन हा विचार मनात पाहिजे. मी स्वतःसाठी काय करेन, स्वार्थ झाला. दुसऱ्यासाठी मी काही करू शकत असेल, त्यात मला आनंद मिळत असेल, तर तो परार्थ झाला. आणि परमार्थात माझं सर्वस्व मी दुसऱ्यासाठी वेचणार आहे, स्वतःच्या हिताचा, स्वतःच्या स्वार्थाचा विचारच नाही आहे, असं जर असेल तर तो परमार्थी झाला. सर्व ठिकाणी भगवंतच भरून आहे असा भाव ठेवून प्रत्येकाशी वर्तन करणं, त्याप्रमाणे अत्यंत नम्रतेनं प्रेमाने राहणं, शक्य असेल तेवढं दुसऱ्याच्यासाठी झटणं, दान परोपकार निर्णया अंगाने जे तुमच्याकडे असेल ते, असं जर मनुष्य करत असेल तर तो परमार्थी म्हणता येईल. केवळ तास तासभर ध्यानाला बसला आणि नामासाठी माळा ओढल्या तर तेवढ्याने त्याला परमार्थी म्हणता येत नाही. त्याच्या वर्तनात काय दिसतं त्याच्यावरून त्याला परमार्थी आहे का ओळखतं पाहिजे. त्याचं वर्तन काय म्हणतं, दुसऱ्याचा विचार करतो का, दुसऱ्याच्या भावनांची कदर करतो का नाही, का आपलंच दुसऱ्यावर लादत असतो. घरातसुद्धा असलं तरी घरातल्या माणसांचे भाव भावना आपण ओळखून त्यांच्याशी वागतो का. त्यांच्यातही भगवंतच आहे, त्या भगवंताला आपण किती खुश ठेवू शकतो, राजी ठेवू शकतो, त्याची सेवा करू शकतो. नाही तर बाहेर मोठे मोठे बोलतात आणि घरातल्या माणसांशी धड नाही, असं नाही उपयोग आहे. ज्याला घर धड ठेवता येत नाही तो बाहेर काय बोलणार असं म्हणतं. तसं तिथंपासून घरात येणाऱ्या नोकर माणसापासून सर्वांच्यामध्ये भगवंत वास करतो आहे असा भाव, ह्याला भाव असं म्हणतात. सर्व ठिकाणी त्याचं अस्तित्व मानणं आणि त्याप्रमाणे त्याच्याशी वर्तन ठेवणं. म्हणून मना पावना भावना राघवाची धरी अंतरी, ती अंतरात धर. ती भावना जर तू अंतरात धरलीस तर काय होईल त्याच्यामुळे, ती तुला आणि ती धर आणि सोडी चिंता भावाची. भावाची चिंता करायचं सोडून दे. हा भव म्हणजे भवसागर, संसार, त्याच्यात तू राहायचंच आहे. देह आहे तोपर्यंत तुला राहणं भाग आहे, पण त्याची चिंता करू नकोस. चिंता का वाटते माणसाला, अनेक प्रकारचं भय माणसाला वाटत असतं म्हणून चिंता. चोराचं भय, श्वापदाचं भय, राजभय, मृत्यूचं भय, सगळ्या गोष्टीचं भय वाटत असतं. आपलं जीवन जर स्वच्छ असेल तर भय वाटायचं कारण नाही आहे. चोराला आकर्षण वाटेल असं आपल्याजवळ काही ठेवलं नाही म्हणजे झालं, आला चोर. तुकोबा म्हणतात चोरच आमच्याकडे आलं तर त्याला भीती वाटते की आपलं काही जाईल का काय, कारण माझ्याकडे नाहीच आहे काही. तसं नाही, आपण आता पुष्कळ वर्तमानपत्र उघडले की वाचतो की घरामध्ये ठेवलेल्या चोरांनी नेलं. ठेवलंच कशाला घरात एवढं, अंगावर घालून गेलं, चोरांनी काढलं, गेलंतच कशाला घालून मळे. आणि मग त्या माणसांना व्याप, पोलिसाला व्याप, हा कसला मोह आहे, काय करायचं आहे सगळं. आहे तुमच्या घरच्यासाठी चरितार्थासाठी हवं ठेवा बँकेमध्ये, आपल्याजवळ ते ठेवायचं. मग चोराचं भय, टॅक्स बुडवलास राजाचं भय, श्वापदाचं भय झालं आपण रानावनात जात नाही आहे तिथं असलं तर ते भय, मृत्यूचं भय सगळ्यांनाच आहे. पण मृत्यूचं देखील भय न मानता तो केव्हाही येईल हे लक्षात घेऊन त्याच्या आत आपली तयारी काय आहे ती बघितली पाहिजे. येची क्षणी मरोन जाशी तरी रघुनाथी अंतरलासी, माझे माझे म्हणतोसी म्हणून या. हे माझं, हे माझं, हे माझं, हे म्हणण्यामध्ये रघुनाथ राहायला बाजूला. आणि मृत्यू आला, काय आलं तुझ्याबरोबर? ज्याला माझं माझं म्हटलं त्यातलं कोणी येणार आहे का तुझ्याबरोबर? तुझा बँक बॅलन्स, त्यातलं काय आहे ते दागदागिने, कपडे, शालू, काय येणार आहे तुझ्याबरोबर? जो तुझ्याबरोबर असणारा आहे राघव त्याला विसरलास, आणि जे इथंच राहणार आहे त्याला पक्क धरून ठेवला अंतःकरणात. अंती काय आलं, अंती मोकळा, काही मिळवलं नाही, नरजन्माला आला आणि फुकट गेला, मेला एक दिवस. त्यामुळे जागा हो, संत आपल्याला सगळ्यातून जागं व्हायला शिकवतात की अरे जागा हो, लवकर जागा हो. म्हणून मना पावना भावना राघवाची धरी अंतरी, ती अंतरात धर, आणि भावाची चिंता सोडी. संसार कर, चिंता करत बसू नको. चिंता होते चित्तामध्ये, चित्तामध्ये चिंता धरण्यापेक्षा भगवत चिंतन धर. चिंताची जागा चिंतनानी घे आणि तेही भगवंताचं चिंतन. संसाराचं चिंतन नाही आणि चिंताही नाही हा बारकावा लक्षात घेतला पाहिजे, तर आपल्याला नेमकं कळेल काय झालं आहे पुढे. असं काय झालं आहे, भवाची जीवा मानवा भूली ठेली. हा जो भवसागर आहे ना, संसार जो आहे ना, हा खरं म्हणजे अज्ञानाने आपल्याला भासतो. वस्तुतः संसार नावाचा पदार्थ नाही आहे. माणसाला भूल पडलेली आहे की हा संसार आहे, माझा संसार आहे, मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे. तू येताना घेऊन आलास का काही बरोबर, का जाताना घेऊन जाणार आहेस? चार दिवस जे आहेत ते जसं आपण धर्मशाळेत उतरतो तसं आपल्याला इथं राहायचं आहे. राहत असताना सगळं ठाक ठीक व्यवस्थित करायचं आहे आणि एक दिवस ती धर्मशाळा सोडून जायचं आहे. मग जोपर्यंत आहेस तोपर्यंत तरी आनंदाने राहा, सगळ्यांच्याशी प्रेम ठेव. त्यात पुन्हा माझं धरून बसलास, काय माझं आहे तुझं? आपली मुळं तरी आपली आहेत, विचार करावा. म्हातारपणी ती जेव्हा आपल्याला विचारण्याशी होतात तेव्हा आपल्याला वाटतं की अरे ह्याला माझं म्हणून त्याच्या पाठीमागं कवटाळण्यात आयुष्य गेलं. आता हा आपल्याला विचारतही नाही, त्याला आठवण देखील येत नाही. खूप ठिकाणी असं पाहायला सापडतं की म्हातारी माणसं मुलांची आठवण काढत आहेत, मुलं मागं वळून बघत देखील नाहीत की म्हातारा म्हातारी कुठं आहेत, ते त्यांचं काय झालं. वृद्धाश्रमात पाठवतात, दिवसेदिवस हे जास्त आपल्याला देखते पाहायला. त्यामुळे ह्या भ्रमात तू राहिलेला आहेस, तो तू जागावं. भावाची जीवा मानवा भूली ठेली, भ्रम पडला आहे त्याला. आणि नसे वस्तूची धारणा व्यर्थ गेली, जी वस्तू नाही आहे हा भवसागर असत आहे, जाणार आहे, नश्वर आहे, त्याच्याबद्दलची धारणा पक्की धरून ठेवलीस त्यामुळे जीवन व्यर्थ गेलं. म्हणून सत काय असत काय ओळखता आलं पाहिजे. सतला धरलं पाहिजे आणि असतला आपल्या ठिकाणी त्याला जसं आहे त्याप्रमाणे करायचं, फार त्याच्यात गुंतायचं नाही. आसक्ती त्याच्याबद्दल ठेवायची नाही. आसक्ती केव्हा म्हटलं जातं, जेव्हा त्याच्यातून आपण अपेक्षा धरतो तेव्हा. घराच्या बाहेर पडलो, कुठं गेलो, पुन्हा त्याचीच आठवण. हा कुठं गेला, तो कुठं गेला, तो कुठं गेला. आता गेलेत ना आपापल्या ठिकाणी, भगवंताला आठवाना बसून ते नाही होत. उलट भगवंताला आठवलं तर तोच सगळ्यांची काळजी घेईल, आपण तर काही करू शकत नाही इथं बसून. पण काय करायला हवं हेच नेमकं कळत नाही. आणि जन्मभर चिंता त्या संसाराची वाहत राहतो, त्यामुळे आपला जन्म फुकट जातो आणि आयुष्यात आपण काहीही मिळवत नाही. मना पावना भावना रागवाची धरी अंतरी. भावना रागवाचीच्या त्याचा अर्थ असा पुन्हा की विश्वास ठेव त्याच्यावर. राघव आहेच आहे असा विश्वास ठेव. आणि या भावाची चिंता सोडायची, याच्यामध्ये एक असं उदाहरण येतं की हरी नाम ही नौका धरलेली आहे. या भवसागरातून आपल्याला जर वाढायचं असेल तर हरी नामाची नौका घे, म्हणजे तू तरून जाशील. पण पाण्यात नौका आली तर चालते, नौकेत पाणी आलं तर बुडली. त्यामुळे आपण काय करतो आहोत, अंतःकरणामध्ये काय आहे आपल्या, कशाला धरून ठेवायला पाहिजे हे बघितलं पाहिजे. हरी नाम जर तुम्ही धरून ठेवला तर ह्या भवसागरातून तरून जाल. आणि अंतःकरणात संसार धरून ठेवलात बुडाल. आणि तसेच बुडत आहेत सगळे. बघतोय आपण तरणारा क्वचित कुठंतरी सापडतो, कारण त्याला तरायचं म्हणजे काय, कशासाठी तरायचं काय माहितीच नाही आहे. शाळा कॉलेजातून कुठे शिकवलं जात नाहीत, संत सगळीकडे सापडत नाहीत. सापडले तरी आपल्या बाहेर इतकी आपल्याला आकर्षणं आहेत, त्याच्यामध्ये आपण इतकं बुडालेलो आहोत की त्याच्यामध्ये आपल्याला संत शोधावा, त्याला विचारावं, समजून घ्यावं याचंही भान राहत नाही. आपण आपल्याच तंद्रीमध्ये आपलं काम करत राहतो. मग शेवटी काय राहतं त्याच्यामध्ये, संसार खरा हा भ्रम धरल्यामुळे सगळं आयुष्य फुकट जातं. म्हणून मना पावना भावना राघवाची धरी अंतरी, सोडी चिंता भवाची. भवाची जीवा मानवा भूली ठेली, नसे वस्तूची धारणा व्यर्थ गेली. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो ऐकूया संत सोपानकाका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

0: पितृपंधरवड्यामध्ये भक्तीसुधावरून रोज गरुड पुराण प्रसारित होत आहे. मृत्यूपश्चात मृत पावलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होण्यासाठी श्री गरुड पुराण श्रवण करावं असं म्हणतात. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या अर्थात सर्वपित्री अमावस्येपर्यंत म्हणजेच 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान गरुड पुराण प्रसारित होत आहे. गरुड पुराण ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुन्हा प्रसारण रात्री 9 वाजता. या मालिकेला आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजन देण्यासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
0: श्रोते हो, ऐकूया संत सावतामाळी यांची अभंगरचना, संगीत आणि स्वर श्रीनिवास केसकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा .co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा .co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोतेहो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
1: निशंक हो, निर्भय हो मनारे.
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.
2: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत 18 पुराणातील एक ज्ञानानी परिपूर्ण पुराण, नारद पुराण. वक्त्या श्रीमती कल्याणी नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: हे जे नारद पुराण आहे, हे विष्णू पुराण आहे, त्यामुळे विष्णूंचं स्मरण करून आपण पुराणाला सुरुवात करू.

पुराणांनी जो संस्कार केला आहे तो संस्कार कशाचा केला आहे? त्यांनी सांगितलं, ही भूमी कर्मभूमी आहे, बाहेरचे सगळे देश, बाहेरच्या सगळ्या भूमी ह्या भोगभूमी आहेत, ह्या भूमीमध्ये कर्मभूमी म्हणून काय करायचं, काय केलं जातं, ते कसं करावं, कोणत्या स्वरूपात असावं, हे शिकवणारं हे पुराण आहे. आणि त्यांनी सांगितलं, पुराणिक रोज पुराण सांगतो, पण पुराणाचा अनाध्यायाचा दिवस आहे, आणि पुराणाचा अनाध्यायाचा जो दिवस आहे तो द्वादशी आहे. द्वादशीला पुराण सांगत नाहीत, कारण आपण काल बघितलं त्याप्रमाणे हा जो रोमहर्षण नावाचा सूत आहे, त्या सूताचा वध बलरामानी केलेला आहे, तो द्वादशीला केला आहे. आणि एका पुराणिकाचा वध त्या तिथीला झाला म्हणून पुराणाचा अनाध्याय द्वादशीला असतो, आणि हा एक पुराणांचा अलिखित नियम आहे. बाकी आपल्याला आणखीन पुराणांच्याविषयी काही मांडावं असं मला वाटत नाही. मी आपल्याला म्हटलं त्याप्रमाणे, हे जे नारद पुराण आहे, हे नारद पुराण वैष्णव पुराण आहे. पुराणामध्ये सुद्धा मांडून ठेवलेलं आहे की जो श्रद्धावान आहे त्यांनी ऐकावं. कारण काय आहे की तर्कानी कशालाही वाकडं लावता येतं. वाकडं लावणं काही फारसं अवघड नाही आहे. तर्कानी कोणतीही गोष्ट मला सांगा, नाहीतर कुणाही वकिलाचा धंदा चाललाच नसता. एक वकील आरोपीच्या बाजूनी असतो आणि दुसरा वकील जो सत्याची बाजू आहे त्याच्या बाजूनी असतो. दोघंही जण आपलीच बाजू कशी खरी आहे हे पटवून देत असतात, आणि त्यामुळे दोघांचीही बाजू खरी आहे हे कशाच्या तत्वावर पटवता येतं? केवळ तर्कावर. फक्त लॉजिक आहे, आणि तर्कानी मनुष्य खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरं करू शकतो. त्यामुळे तर्क अप्रतिष्ठित आहे. पुराण ऐकायला बसल्यानंतर भगवंतांनी सांगितलं, हे माझं जे तत्वज्ञान आहे किंवा हा जो माझा विचार आहे गीतेमधला, इदम ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन, जो अभक्त आहे आणि अतपस्वी आहे त्याला हा विचार तू सांगूच नकोस. का सांगू नको? आम्हाला भय आहे की तो अतपस्वी आणि अभक्त आहे पण तो फार हुशार आहे, त्यामुळे आम्ही जे मांडू त्या प्रत्येक गोष्टी तो खोडून काढील मुळीच नाही. तो खोडून काढील याचं भय नाही आहे. तिथे फक्त एकच गोष्ट आहे की तो अजून त्या अधिकाराला प्राप्त झालेला नाही. आपण कालही बोललो की प्रत्येक पुरुष श्रद्धामयोयम पुरुष, प्रत्येक मनुष्य हा श्रद्धावानच आहे. फक्त त्याच्या श्रद्धा त्यांनी कुठे लावायच्या हा प्रश्न आहे, की श्रद्धा विपरीत बाजूनी न्यायची का श्रद्धा योग्य बाजूनी न्यायची. आज आपण जगामध्ये जेव्हा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट किंवा ट्रान्सपरन्सी ऑफ द पर्सनॅलिटी अशा गोष्टी जेव्हा बोलतो, की पारदर्शकता व्यक्तिमत्वामध्ये पाहिजे, ती पारदर्शकता येते कशातून? त्याचं पहिलं मूल्य काय, त्याचा पहिला गुण काय, की जे समोर आलं आहे ती गोष्ट पहिल्यांदा स्वीकारून पॉझिटिव्ह ॲप्रोच आहे, की ती गोष्ट आहे त्याच्याकडे नकारात्मक न बघता सकारात्मक बुद्धीने पाहून ती गोष्ट योग्य वाटते का अयोग्य वाटते याचा निर्णय करणे. आलेली समोर आलेली प्रत्येक गोष्ट नकारात्मकच भूमिकेने पाहिली पाहिजे असं नाही, आणि त्यामुळे जो अभक्त आहे आणि अतपस्वी आहे त्याला हे ऐकवू नको. याचा अर्थ आम्हाला आमच्या गोष्टींचं भय आहे आणि तो हे सगळं उडवून लावेल असं नाही आहे. त्याच्यामध्ये वस्तुस्थिती अशी आहे की तो अजून त्याचा अधिकारी नाही आहे. जेव्हा त्याच्या श्रद्धेची एक स्थिती प्राप्त होईल किंवा त्याच्या श्रद्धेला एक विशिष्ट तऱ्हेने संस्कारांनी योग्यता येईल, त्यानंतर तो श्रवणाचा अधिकारी होईल. आणि म्हणून आपल्यापुढे मांडताना या सगळ्या धारणा आपण आपल्या ठिकाणी पक्क्या करून घ्याव्यात, आणि मग त्या पुराणांच्या कथा ऐकाव्यात. तेव्हा त्या पॉझिटिव्हली ऐकल्या, त्या सकारात्मक दृष्टीने ऐकल्या, आणि त्यातलं काहीही पटलं नाही तर जे पटलं नाही ते आपण सोडून द्यावं, जे ग्राह्य आहे ते आपण स्वीकारावं. आणि ते सोडून का द्यावं? माझ्या बुद्धीला पटलं नाही म्हणजे ते अयोग्य आहे म्हणून सोडण्याचं कारण नाही. कारण या जगामध्ये माझी बुद्धी हे काही शेवटचं प्रमाण नाही आहे. देवानी मला जेवढी बुद्धी दिली आहे आणि त्या बुद्धीला जेवढी समज आहे तेवढ्याच समजुतीमध्ये मला तो विषय समजणार आहे. आणि माझी बुद्धी ह्या जगात अंतिम नसल्यामुळे मला जे समजलं नाही ते दुसऱ्याला समजेल, जे त्याला समजलं नाही ते तिसऱ्याला समजेल,
याचा अर्थ कोणतीही गोष्ट योग्य किंवा चुकीची हे ठरवण्याच्या माझ्या सीमित बुद्धीला अधिकार नाही आहे. माझ्या बुद्धीला एवढं आकलन झालं एवढं म्हणू शकतो, त्यापेक्षा अधिक नाही. आता हे वैष्णव संप्रदायाचं किंवा वैष्णव पुराण आहे, त्यामुळे या पुराणाचं सर्व काही वासुदेवमय आहे हीच धारणा आहे. आणि तशाच प्रकारे वंदन करून त्याचं प्रास्ताविक करून विषय पुढे जातो. वासुदेव परो धर्म, वासुदेव परम तपहा, वासुदेव परम ज्ञानम, वासुदेव परागतीही, वासुदेवात्मकम सर्वम, जगत स्थावर जंगमम, आब्रह्मस्तंभ पर्यंतम, तस्माद अन्य न विद्यते. म्हणजे वासुदेव परो धर्म, वासुदेवापेक्षा श्रेष्ठ धर्म नाही. एका भगवान वासुदेवाची उपासना करण्याच्या पेक्षा वेगळा श्रेष्ठ धर्म नाही. वासुदेव परम तपहा, एका वासुदेवापेक्षा दुसरं श्रेष्ठ तप नाही. किंवा तपाचं लक्षही परमश्रेष्ठ वासुदेवच आहेत, धर्माचं लक्षही परमश्रेष्ठ वासुदेव आहेत. वासुदेव परम ज्ञानम, वासुदेवाला जाणून घेणं हे श्रेष्ठ ज्ञान आहे. किंवा वासुदेवाच्या ज्ञानासारखं श्रेष्ठ दुसरं ज्ञान नाही. वासुदेव परागतीही, भगवान विष्णूंच्या शिवाय वेगळी गती संभवत नाही. वासुदेवात्मकम सर्वम, जगत स्थावर जंगमम, हे स्थावर आणि जंगम, चर आणि आचर, जड आणि चेतन, हे सर्व जगत जे आहे ते वासुदेवानी भरून राहिलेलं आहे. त्यांनी पूर्णपणाने हे व्यापलेलं आहे. कसं? तो घन दाट भरून राहिलेला आहे. तो आपला कुठेतरी विरळ कुठेतरी दाट असा नाही, अगदी पक्का दाट भरून राहिलेला आहे, ज्याच्यामध्ये थोडीशी सुद्धा फट संभवत नाही. आणि म्हणाले, स एव धाता त्रिपुरांत कश्च, स एव देवा सुरयज्ञ रूपहा. तो कोणकोण आहे? तर तो धाता, या सृष्टीला निर्माण करणारा जो ब्रह्मदेव आहे, तोही वासुदेवच आहे, म्हणजे विष्णूच आहे. भगवान शंकरही तोच आहे. तसंच म्हणाले, देव असुर यज्ञ हे सगळं काही तोच आहे. स एव ब्रह्मांडम इदम, हे सर्व ब्रह्मांडही तोच आहे. आणि ततोन्यन्न किंचित असती, त्याच्याशिवाय दुसरं काहीही संभवत नाही. तो सर्वदूर घनदाट भरून राहिलेला आहे. सत्तारूपही तोच आहे, चैतन्यरूपही तोच आहे, आनंदरूपही तोच आहे, जडचेतनही तोच आहे, सर्व देवताही तोच आहे, सर्व काही तोच आहे. म्हणजे यस्मात परम ना परम असती, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असं दुसरं काही असत नाही. आणि म्हणाले, त्याच्यापेक्षा काही दुसरं महानही असत नाही. व्याप्तम ही तेनम इदम विचित्रम, हे असं विचित्र म्हणजे विविधतेने भरलेलं हे जे जगत आहे, हे ज्यांनी व्यापलेलं आहे त्या वासुदेवाला माझा पुनः पुन्हा नमस्कार असो, असं म्हणून त्याला त्याचं स्मरण करून या पुराणाला सुरुवात झालेली आहे. या पुराणाचे जे नमनाचे श्लोक आहेत, जे मंगलाचरणाचे श्लोक आहेत, त्या मंगलाचरणाच्या श्लोकामध्ये सुद्धा त्यांनी हेच स्वरूप वर्णन केलेलं आहे. नारायणं नमस्कृत्य नरंचैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं चैव ततो जयमुदीरयत. म्हणाले, भगवंताला सर्व प्रकारांनी वंदन करून, आणि त्याचबरोबर या पुराणांची परंपरा ज्यांनी सांभाळलेली आहे, अशा शौनकाद्या महात्मान ऋषयो ब्रह्मवादिना, कोणकोण आहेत हे शौनक आदी जे त्या नैमिषारण्यामध्ये मोक्ष मिळवण्याच्या इच्छेने तपाचरणाला बसलेले आहेत, ते सगळे कसे आहेत? काही ऋषी बसलेत, काही ब्रह्मवादीन बसलेले आहेत, की आणि त्या नैमिषारण्यामध्ये ह्यांचा जो वास आहे तो एकाच इच्छेनी आहे, तप आहे ते एकाच इच्छेनी आहे, ते म्हणजे त्या परमात्म्याची प्राप्ती करून घेण्याची इच्छा आहे. मुमुक्षस्व म्हणजे मुमुक्ष आहे, मोक्ष प्राप्त करण्याची इच्छा आहे. ते कसे राहिले आहेत? ते जितेंद्रिय आहेत, इंद्रियांच्यावरती संयम करून आहेत. जिताहार हा आहारावरती नियंत्रण केलेलं आहे. सत्य पराक्रम हा सत्याचं अवलंबन करणारे श्रेष्ठ असे धीर पुरुष आहेत. पराक्रम हा का म्हटलं? त्याचं कारण असं की पराक्रम म्हणजे आपल्या उपनिषदांनी सुद्धा ज्यांना ज्यांना
ईश्वराच्या मार्गाने किंवा साधन मार्गाने पुढे जायचं आहे. त्यांची ही सगळी जी मागची वर्णन आहेत ना, जिता हार हा जितेंद्रिय हा, की ज्यांनी इंद्रियांना जिंकलं आहे, ज्यांनी आहाराला जिंकलेलं आहे, ज्यांनी मनोव्यापारांना जिंकलेलं आहे, हे सगळे इतकं सोपं नाही आहे. आणि ते सोपं नाही आहे, ते सोपं नाही आहे म्हणून ते सांभाळलं ज्याच्याकडून जातं ते कसे आहेत त्याचं वर्णन ते धीराहा असं वर्णन केलं आहे, की ते धीर पुरुष आहेत, की त्यांच्या अंतःकरणामध्ये आहारावर नियंत्रण ठेवण्याचं धैर्य आहे, मनावर नियंत्रण ठेवण्याचं धैर्य आहे, इंद्रियांवर नियंत्रण ठेवण्याचं धैर्य आहे, म्हणून ते खऱ्या अर्थाने पराक्रमी आहे असं त्यांचं वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून ते म्हणतात यजंता परया भक्त्या विष्णुमाद्य सनातनम. सनातन अशा विष्णूचं यजन करण्याकरता, पूजन करण्याकरता ते या ठिकाणी राहिलेले आहेत. अशा त्या शौनक मुनींच्याकडे आणि त्या वासुदेव तत्वाला स्मरण करून म्हणाले, काही मुनी ज्यांना इच्छा आहे काही जाणून घेण्याची ते त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि त्या नैमिषारण्यामध्ये एका विशाल वनात, पुष्कळ सगळं वनच आहे ते, त्याच्या पुष्कळ ठिकठिकाणी कुठे ना कुठेतरी आश्रम आहेत, कुठे ना कुठेतरी काही ऋषीमुनी तपाचरणाकरता राहिलेले आहेत. अशा एका मोठ्या विस्तीर्ण अशा वनामध्ये, अशा स्थानावरती, भूभागावरती असे बरेचसे लोक आलेले आहेत. ब्रह्मवादी मुनी आलेले आहेत. कुठे आलेले आहेत? तप करण्याच्या इच्छेने आलेले आहेत, शौनकांना भेटण्याकरता आलेले आहेत. आणि त्यांना भेटण्यासाठी आलेले हे सगळे जे मुनी आहेत त्यांनी त्या ठिकाणी एक प्रश्न केलेला आहे. म्हणाले, आम्ही आपल्या ठिकाणी आलेले आहोत, आम्हाला इथे काही जाणून घेण्याची इच्छा आहे. ते म्हणाले, आपण जरूर या. या ठिकाणी एक मोठं सत्र चालू आहे. ते सत्र कशाचं आहे? तर जिथे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे जे चतुर्विध पुरुषार्थ आहेत, त्या पुरुषार्थांच्यावरती चर्चा करण्यासाठी महात्म्यांनी एका सभेचं आयोजन केलेलं आहे. आणि त्या सभेमध्ये अत्यंत श्रेष्ठ असे अधिकारी असे, त्यांनी वर्णन, त्यांनी आकडा जो घातला आहे तो 26,000 असे महात्मे, महंत, श्रेष्ठ, तपोनिष्ठ त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि म्हणे, हे मुनी जे सामील झाले त्यांच्याबरोबर त्यांचे शिष्य आहेत. त्या शिष्यांची तर म्हणाले गणतीच नाही आहे की ते किती आहेत याची. आणि त्याप्रमाणे ह्या ठिकाणी ज्या विषयांची चर्चा होणार आहे, ते म्हणाले विषय कोणते आहेत? पृथ्वीतलावरती पवित्र तीर्थ कोणती आहेत, किती आहेत? त्रिविध तापातून मनुष्याची मुक्ती कशी होईल? भगवान विष्णूंची अविचल भक्ती कशी प्राप्त होईल? आता हे सगळे प्रश्न जेव्हा आपल्याला एक लक्षात आपण एक पक्क ठेवायचं की पुराणांची परंपरा म्हणजे शौनक आणि पुराणांची परंपरा म्हणजे सूतमुनी, सांगणारे सूत, आणि नैमिषारण्यामध्ये तपाचरणाकरता श्रेष्ठ महर्षींच्या बरोबर बसलेले शौनक ऋषी, ह्या दोन गोष्टी पक्क्या लक्षात ठेवायच्या. आता शौनक मुनींनी त्यांना सांगितलं की अहो हे महर्षी, तुम्ही या पवित्र सिद्धाश्रमामध्ये श्रेष्ठ असे पुराणिक निवास करतात, तिथे अनेक प्रकारच्या यज्ञांनी, अनेक प्रकारच्या ज्ञानसाधनेनी त्या ठिकाणी विष्णूची आराधना चालू आहे. त्या महामुनींच्यामध्ये आता पुन्हा एक लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे की व्यासांनी पुराणिकांची सूत परंपरा निर्माण केली आहे. म्हणजे ह्या सगळ्या परंपरा व्यासांपासून निर्माण झाल्या आहेत. वेदांची परंपरा व्यासांपासून निर्माण झाली, तत्वज्ञानाची परंपरा व्यासांपासून निर्माण झाली, पुराणांची परंपरा व्यासांपासून निर्माण झाली. आणि ज्या स्मृती निर्माण झाल्या, त्या सगळ्या ज्या स्मृती आहेत त्या वेगवेगळ्या ऋषींनी कालमानाप्रमाणे या ग्रंथांच्यावरती, म्हणजे पुराणं, त्याचबरोबर तत्वज्ञान आणि आमचे मूळ वेद, या तिघांच्या आधाराने आचार कसा करावा किंवा तो आचार निश्चितपणे बेतला, त्या ऋषींनी कालमानाप्रमाणे त्या स्मृती, या मनुस्मृती ही सर्व काळाला, आज आमच्या कलियुगामध्ये मनुस्मृतीचा अवलंब करावा असं म्हटलं नाही, पाराशर स्मृती सांगितली की या युगामध्ये, कारण माहिती आहे येणाऱ्या प्रत्येक काळामध्ये एका स्मृतींनी निर्माण केलेले जे विधी निषेध आहेत किंवा जी विधिविधानं आहेत किंवा जे नियम आहेत ते सर्व काळ तसेच चालू राहतात असं नाही, कालमानाप्रमाणे त्याच्यामध्ये बदलाची आवश्यकता आहे. पण तत्व न सोडता तपशिलात बदल सगळ्या ऋषीमुनींनी केला
आणि आमच्यासमोर स्मृतिग्रंथ आणले. भगवंताच्या मुखामधून भगवंतानी म्हटलं आहे की भगवद्गीतासुद्धा स्मृती आहे. त्या स्मृतीचं वैशिष्ट्य आहे की अपवादात्मक एक स्मृती आहे की ज्या स्मृतीमध्ये बरोबरीनी तत्वज्ञान आणि आचार आहे. भगवद्गीतेमध्ये भगवंताच्या मुखातून आलेला विषय आहे, तिथे सगळ्याचं संमिश्रण आहे. तिथे वेदांनी काय सांगितलं ते आहे, स्मृतींनी काय सांगितलं ते आहे, पुराणांनी काय सांगितलं ते आहे. सर्वोपनिषदो गावो दोघधा गोपाल नंदन हा असं भगवंत म्हणतात आणि त्याला स्मृती म्हणतात की हा स्मृतिग्रंथ आहे, हे स्मृतिप्रस्थान आहे. म्हणताना मात्र स्मृती म्हणतात. आणि म्हणून आपल्यापुढे काही गोष्टी स्पष्ट करत आपण पुढे जाऊ. आता ते म्हणाले ही सूत परंपरा आहे. ही सूत परंपरा जी आहे ती आपण काल बघितलं की त्यांनी त्या रोमहर्षणाकडे आलेली आहे. त्या रोमहर्षणापासून पुन्हा परंपरा सुरू झाली आहे. ते म्हणतात आता रोमहर्षण तिथे आहेत आणि म्हणाले त्या रोमहर्षणांनी त्या ठिकाणी त्या सिद्धाश्रमामध्ये जो आश्रम मी आपल्याला सांगतोय ह्या सूतांचा आहे तो तिथे अग्निष्टोम यज्ञ सुरू केलेला आहे आणि तिथे नारायणाचं भजन त्याचप्रकारे सूतांनी ऋषीमुनींचं यथोचित स्वागत अशा प्रकारे मोठा एक समारंभ आयोजित केलेला आहे. आणि तिथे हे सगळे ऋषीमुनी जाऊन पोचले, त्यांचं आगत स्वागत मोठ्या प्रमाणावर केलं गेलं आणि त्यांचे आशीर्वाद घेतले गेले. आणि त्यांनी प्रश्न विचारला की आम्ही जे आलेलो आहोत ते आमचे काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला आपल्याकडून पाहिजेत. तर ते प्रश्न हेच या पुराणाची सुरुवात असल्यामुळे आपण ते सगळे प्रश्न पाहूया. उत्तम व्रताचं पालन करणारे हे जे सगळे सूत आहेत त्यांच्याकडे आम्ही अतिथी रूपाने आलो आहोत असे ते सगळे महर्षी म्हणतात. आणि ते म्हणतात हे मुने आम्हाला तुम्ही एक उत्तर द्या, आमचे काही प्रश्न आहेत त्या शंकेचं समाधान करा की हे सगळं जग निर्माण कसं झालं, त्याचा आधार कोण आहे, या जगाचं रूप कसं आहे, हे कुठं राहिलेलं आहे, जे कशाच्या आधारावरती हे जग राहिलेलं आहे, याचा लय कशात होणार आहे, भगवान विष्णू कोणत्या साधनेनी प्रसन्न होतील, मनुष्यानं त्यांची पूजा कशी करावी, भिन्न भिन्न वर्णांचे आश्रमांचे विचार काय आहेत, अतिथीचं पूजन कसं करावं, मोक्षाचा सुलभ उपाय कोणता, भक्तीचं फळ काय आहे आणि तिचं स्वरूप कसं असतं, या सगळ्यांची उत्तरं तुम्ही आम्हाला द्या. त्यावरती सूतांनी सांगितलं की मी तुमचं अभीष्ट चिंतन करतो आणि तुम्हाला सांगतो की हे जे सगळे तुमचे प्रश्न आहेत ते तुम्हाला जे उत्तर देणार आहे असं एक पुराण आहे. त्या पुराणाचं नाव नारद पुराण असं आहे आणि ते पुराण सनकादिक हे चार विष्णूचे फार श्रेष्ठ भक्त आहेत आणि आपल्या भक्तीतला बालभाव कधीही किंवा निष्पापता कधीही कमी होऊ नये, त्याच्या ठिकाणची निर्मलता कधीही उणावू नये म्हणून त्यांनी आपलं वय 5 वर्षांचं ठेवलेलं आहे आणि ते कायम 5 वर्षांचे बालक आहेत. ते चारही बंधू आहेत, बंधू म्हणा काय त्यांचं नातं म्हणा, पण ते चौघेही नेहमी बरोबर असतात. आणि ते कोणकोण आहेत, ते सनक म्हणजे त्यांना सनकादिक म्हणतात, सनक सनंदन सनातन सनतकुमार हे जे आहेत, हे चौघे जण हे सनतकुमार जे आहेत ते म्हणाले यांनी नारदांना जो उपदेश केला आहे तो जो नारद पुराण म्हणून आपल्यासमोर आलेला आहे त्या नारद पुराणाचं तुम्ही एकाग्र चित्तानी श्रवण करा आणि ते जर श्रवण केलं तर आपल्या मनातल्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला मिळेल. लगेच फल सांगितलं आणि त्यांनी सांगितलं एका अध्यायाचा जर पाठ केला तर अश्वमेधाचं म्हणजे यज्ञ केल्याचं फल लाभतं, 2 अध्यायांचा पाठ केला तर राजसूय यज्ञ केल्याचं फल लाभतं. आणि म्हणाले सगळ्या कल्याणाच्या साधनांमध्ये हे पुराण सर्वात श्रेष्ठ आहे असं प्रत्येक पुराणात म्हटलेलं असतं. त्याचं कारण आहे जो ज्या रुचीने ते पुराण वाचायला घेतो, जसं आपल्याकडे म्हटलं आहे की एका देवतेचा गौरव करण्याची जेव्हा वेळ येते किंवा आपली देवता आपल्याला जेव्हा श्रेष्ठ वाटते तेव्हा बाकीच्या देवता आपल्याला गौण वाटतात. जसं अलीकडच्या काळामध्ये तुलसीदासांनी नाभादासांनी बोलावलं म्हणून ते वृंदावनामध्ये गेले आणि तिथे गेल्यानंतर भगवान श्रीकृष्णांची मंदिरं पाहिली ते म्हणाले अहो इथे रामाचं मंदिर नाही. नाभादास म्हणाले अहो एवढ्या मंदिरातनं फिरलात अजून नमस्कार केला नाही. ते म्हणाले नमस्कार कसा करू, तुलसीदास तब नमय
धनुष्यबाण लोहात. म्हणजे ज्या क्षणी हातात धनुष्यबाण घेतील तेव्हाच म्हणाले मी नमस्कार करीन. ह्या त्रिभंग मूर्ती मुरलीधराची आणि मुखामध्ये वेणू आहे या मूर्तीला नमस्कार नाही होऊ शकत. आणि तसंच आहे, प्रत्येक पुराणामध्ये त्याच भावनेने श्रेष्ठता वर्णन केली आहे. म्हणजे हा काय बालिशपणा आहे असं समजायचं कारण नाही. हा बालिशपणा नाही आहे, हे आपापल्या देवतेचं महात्म्य जे आपल्याला जाणवतं ते त्याच देवतेच्या ठिकाणी जाणवतं. आणि म्हणून त्याचे अतिरेक समाजामध्ये पाहिले ते होऊ नये. जसं वैष्णव संप्रदायाचा मनुष्य आडव्या गल्लीत वळायला सुद्धा तयार असत नाही, हे इतकं घडू नये. वैष्णव म्हणजे असा, शैव म्हणजे तसा, असं होता कामा नये. परंतु त्याचबरोबर आपलं आपलं एक स्वत्व टिकवण्याची, एक आपल्या संप्रदायाची आपण निगडीत राहण्याची. तुम्ही कुठेही जा, अध्यात्मामध्ये काय आहे, फटके मारणं फार सोपं आहे. व्यवहारातल्या विद्यांमध्ये हेच करतात. व्यवहारातल्या विद्यांमध्ये गाण्याची विद्या घ्या. विद्यार्थी ज्या घराण्याचं गाणं शिकायला जातो, गुरुजींनी सांगितलेलं असतं 12 वर्ष दुसऱ्या घराण्याचं गाणं कानाने ऐकायचं पण नाही. आपल्याच घराण्याचे स्वर लावले पाहिजेत, आपल्याच घराण्याचं गाणं शिकलं पाहिजे. मला सांगा, आजकाल मुलं CA होतात, आर्टिकलशिप करायला गेले तर अनुभव म्हणून 4 CA कुणी काम करू देत नाही. तो CA म्हणतो माझ्याकडेच काम केलं पाहिजे. तू शिकायला आलायस ना इथे, माझ्या पद्धतीने शिक्षण घे, माझ्याकडे काम. कुठलीही विद्या घ्या, त्या विद्येमध्ये त्याची एक परंपरा निर्माणच करावी लागते आणि ती असावीच लागते. म्हणून पुराणांची सुद्धा परंपरा आहे की ही विष्णू पुराणं आहेत. तर या पुराणांच्यामध्ये त्या देवतेचा मोठेपणा सांगितला आहे आणि इतर देवतांचं वर्णन त्या मानाने निम्न स्तरावरती केलेलं आहे. ते स्वाभाविक आहे आणि म्हणून त्याच्यावरती आक्षेप घेण्यासारखं काही नाही. म्हणून त्यांनी सांगितलं सर्व पुराणांच्यामध्ये श्रेष्ठ हे नारद पुराण आहे. या नारद पुराणाचा अभ्यास करावा, या लोकांमध्ये कल्याणकारी असं हे पुराण आहे.

श्रोते हो, आत्ताच आपण श्रीमती कल्याणी नामजोशी यांच्या ओघवत्या वाणीतून ऐकलत नारद पुराण. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री स्वामी समर्थ। अक्कलकोट संस्थानात नथोबा या नावाचा एक स्वामी भक्त खजिनदाराच्या हुद्द्यावर काम करत होता। पराकाष्ठेचा स्वामी भक्त असलेला नथोबा आपल्या कर्तव्यात अतिशय चोख होता। स्वामींची सकाळ संध्याकाळ पूजा करून त्यांच्याच नामस्मरणात तो अखंड दंग असायचा। सत्वस्थ वृत्तीच्या नथोबाचा द्वेष करणारे दुष्ट लोक अक्कलकोटात होते। त्या दुष्ट लोकांनी काय केलं तर खजिन्यातले 2000 रुपये काढून घेतले। नथोबाला काहीच माहिती नव्हतं। दुसऱ्या दिवशी ह्याच दुष्ट लोकांनी राजाला जाऊन सांगितलं की महाराज, आपण नथोबावर खूप विश्वास टाकता, परंतु खजिना नीट सांभाळला जातो का ते पहा। रोज थोडे थोडे पैसे हा तुमचा खजिनदार काढून घेतो आहे असा आमचा संशय आहे। राजाने खजिन्यातली रक्कम मोजायचे आदेश दिले तेव्हा त्यात 2000ची तूट आहे हे राजे साहेबांच्या लक्षात आलं। राजानी नथोबाला कैद करून तुरुंगात टाकलं। अत्यंत प्रामाणिक असणाऱ्या नथोबाला खूप वाईट वाटलं। त्याने स्वामींचा धावा केला। रात्रभर नथोबा अस्वस्थ होता। दुसऱ्या दिवशी गुरुवार होता। राजे साहेब स्वामींच्या दर्शनाला आले आणि हात जोडून उभे राहिले। त्यांच्याबरोबर दाजीबा भोसले हे त्यांचे कारभारी आले होते। ह्याच कारभाऱ्याने खजिना मोजून 2000ची तूट आहे असं राजे साहेबांना सांगितलं होतं। राजे साहेबांना पाहताच स्वामींनी राजांकडे जळजळीत नजरेने पाहिलं। राजे साहेब घाबरले। स्वामींना त्यांनी वाकून नमस्कार केला तेव्हा स्वामी कडाडले, म्हणाले, खजिना नीट मोजला काय? कारण नसताना आमच्या भक्तांना तुरुंगात डांबून ठेवता? राजा घाबरला। त्याने दाजीबांना पुन्हा खजिना मोजायला सांगितलं तर आश्चर्य, रक्कम बरोबर होती, एका पैचीही तूट नव्हती। राजाला पश्चाताप झाला आणि त्याने नथोबाला कैदेतून मुक्त केलं। त्याची क्षमा मागितली, पुन्हा कामावर यायची विनंती केली। नथोबाला स्वामींनी कृपावंत होऊन मदत केली होती। नथोबा स्वामींकडे धावत धावत आला। स्वामींच्या चरणांवर आपला माथा ठेवला। अश्रूंनी स्वामींचे चरण धुतले, म्हणाला, स्वामी, तुमची लीला अगाध आहे, आता मी फक्त तुमचीच सेवा करणार। नथोबाने राजाची चाकरी सोडली आणि तो स्वामीचरणी सेवा करू लागला। आता त्याच्या आनंदाला दिशा पुरत नव्हत्या।
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, तुमच्या जिव्हेवर स्वामींचं नाम सतत घोळत असेल तर तुम्ही कुठल्याही संकटातून मुक्त होऊ शकता। कुठल्याही संकटात तुम्ही डगमगणार नाही। कारण एकच, स्वामी तुमचं अखंडपणे संरक्षणच करीत असतात। तेवढी अतूट श्रद्धा हवी आणि नामस्मरण अथक हवं, तरच हे शक्य होईल। म्हणून तुम्ही स्वामींच्या नामातच गर्क रहा।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: निरामय जीवन.
2: हरिओम. प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया.

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये.